श्रोतेहो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ उत्तेजना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

श्रोतेहो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ उत्तेजना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

श्रोतेहो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. श्रोतेहो, जादू हा शब्दच मुळात अचंबित करतो. मग जादू म्हटलं की ती कशी, ती आपल्याला बघाविषयी वाटत राहते. हिंदी सिनेमात अनेक बाबींसाठी हा शब्द वापरला गेला. याच्यामध्ये प्रेम, नयन, सौंदर्याची जादू अनेक गीतांमधून आपल्यासमोर आली. तेव्हा आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून जादू या थीमचा आनंद आपण घेणार आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकणार आहात कुदरत या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या आवाजातील मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीतकार आहेत आर डी बर्मन.

श्रोतेहो स्वरबहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. श्रोतेहो स्वरबहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात धर्मात्मा या चित्रपटासाठी किशोर कुमार यांच्या आवाजातील हिंदीवर यांचं गीत. संगीतकार आहेत कल्याणजी आनंदजी.

श्रोतेहो, स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून जादू या थीमचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात लूटमार या चित्रपटासाठी आशा भोसले यांच्या आवाजातील उषा खन्ना यांचं गीत. संगीतकार आहेत बपी लहरी.

स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात दस्तक या चित्रपटासाठी उदित नारायण यांच्या आवाजातील जावेद अख्तर यांचं गीत. संगीतकार आहेत राजेश रोशन.

श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत जतीन ललित. चित्रपट दिल क्या करे

जिस्म या चित्रपटासाठी श्रेया घोषाल यांच्या आवाजातील निलेश मिश्रा यांचं गीत आपण ऐकणार आहात. या गीताला संगीत दिलं आहे यम यम करीम यांनी. जादू या थीमचा आनंद आपण स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेत आहात.

श्रोतेहो रेडिओ तेरणा 90.4 FM आपण ऐकत आहात. आपण ऐकताय कार्यक्रम स्वर बहार. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजातील समीर यांचं गीत. संगीतकार आहेत जतीन ललित, चित्रपट गुलाम.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात उदित नारायण यांच्या आवाजातील आनंदबक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत शिव हरी आणि चित्रपट आहे डर.

श्रुतीहू स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात अल्बेला या चित्रपटासाठी अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या आवाजातील समीर यांचं गीत. संगीतकार आहेत जतीन ललित.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून जादू या थीमचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात तू झूठी मैं मक्कार या चित्रपटासाठी. हे गीत गायलं आहे जुबिन नौटियार यांनी. गीत आहे अमिताभ भट्टाचार्य यांचं आणि संगीतकार आहेत प्रीतम.

श्रुतीहू स्वर बहार या कार्यक्रमात जादू या थीमचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकणार आहात रमैया वस्तावया या चित्रपटासाठी नेहा कक्कर आणि मिल्खा सिंग यांच्या आवाजातील प्रिया पांचाळ यांचं गीत. संगीतकार आहेत सचिन जिगर. श्रुतीहू याच कार्यक्रमाच्या संदर्भात आपल्या काही सूचना असतील त्या आम्हाला निश्चितपणे आपण कळवा यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970 500 900 अर्थात 9970 500 900. आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा. आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे RJ प्रगती। पुन्हा आलीये बिग स्टार घेऊन। हिंदी चित्रपट सृष्टी गाजवणारे अनेक अवलिया कलाकार आपण पाहिलेले आहेत। या सर्वात नृत्य प्रतिभा आणि हटके अदाकारीची स्टाईल आणि स्वतःची कोणतीही विशेष ओळख नसताना चंदेरी दुनियेमध्ये आपला ठसा उमटवणारे बहुप्रतिभावान नृत्य निपुण अभिनेते, अर्थातच इंडस्ट्रीचे लोकप्रिय दादा मिथुन चक्रवर्ती, आणि हेच आहेत आजचे आपले बिग स्टार।

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार मिथुन दा. मिथुन यांचे चित्रपट, त्यांचा असलेला वावर आणि अभिनय प्रेक्षकांना वेड लावून जायचा. मिथुन चक्रवर्ती यांनी अभिनेता होण्यासाठी पहिल्यांदा पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये त्यांनी प्रवेश घेतला. त्यांनी सुरुवातीला हेलन जी यांच्यासोबत काम केलं, त्यानंतर त्यांना दो अंजाने यामधून अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची पहिली संधी मिळाली.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती आणि आपण ऐकताय बिग स्टार शो. आजचे आपले बिग स्टार मिथुनदा. मिथुनदा यांना खऱ्या अर्थानं मुख्य प्रवाहात आणलं ते दिग्दर्शक बी सुभाष यांनी. 1980 दशक मिथुनदासाठी जादुई साल ठरलं आणि डिस्को डान्सच्या रूपानं भारताला मिळाला एक नवा डान्सिंग सुपरस्टार. त्यांचा जलवा पुन्हा 4 दशकं लोकांनी अनुभवला. मिथुनदा आणि डान्स जणू समीकरणच बनलं. प्रेक्षकांना त्याचा भरभरून आस्वाद घेता आला.

आपण ऐकताय बिग स्टार शो आरजे प्रगती सोबत. आजचे आपले बिग स्टार मिथुनदा. मिथुनदा आणि डान्स हे समीकरण जसं जुळलं तसं आणखी एक नाव मिथुनदा सोबत जोडलं गेलं, ते म्हणजे बप्पी लहरी. बप्पी लहरी यांचं संगीत आणि मिथुनदा यांना वेगळं करून पाहता येणं शक्यच नाहीये. डिस्को डान्सर कसम पैदा करणे वाले की डान्स डान्स पासून ते प्रेम प्रतिज्ञापर्यंत हे समीकरण हिट ठरलं. बप्पीदा यांनी मिथुनदासाठी केलेलं पार्श्वगायन हेही कमालीचं लोकप्रिय ठरलं. यामध्ये याद आ रहा है, प्यार कभी कम नहीं करना या गीतांचा प्रामुख्यानं समावेश होतो.

त्यांचा आवाज वळवावा तसा वळणार आहे. त्यामुळे मराठीत अशोक सराफपासून ते हिंदीमध्ये अनिल कपूरपर्यंत सगळ्या मोठ्या मोठ्या अभिनेत्यांसाठी त्यांनी स्वतःचा आवाज दिलाय. मात्र त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट कुठला ठरला असेल तर तो म्हणजे लता दिदींबरोबर त्यांची भेट. लता दिदी यांनी सुरेशजींचा आवाज ऐकला आणि अर्थातच त्यांच्यावरही सुरेशजींच्या आवाजांची मोहिनी घातली. लक्ष्मीकांत प्यारेलाल असोत किंवा कल्याणजी आनंदजी, क्रोधी या सिनेमातलं पहिलं डुएट सॉन्ग सुरेशजींनी लता दिदींबरोबर गायलं आणि त्यानंतर इंडस्ट्रीमध्ये त्यांना इतक्या ऑफर्स आल्या की उनकी करिअर की नैया चल पडी. त्यानंतर सुरेशजींनी मागे वळून कधी पाहिलंच नाही. या नोटवरती घेऊन येते एक अप्रतिम गाणं.

आपण ऐकताय क्लासिक रेडिओ शो आरजे प्रगती सोबत. आपल्या हृदयाच्या तारा छेडणारा हा सुरेश वाडकरांचा जादूमयी आवाज, त्यांच्याच आवाजातलं आपण हे गाणं ऐकलं. महाराष्ट्र काय असं कोणतंही मराठी घर नसेल जिथं सुरेशजींचा ओंकार स्वरूपा हे गीत वाजलं नाहीये. हिंदुस्थानी शास्त्रीय परंपरा टिकावी यासाठी सुरेश वाडकर आजीवासन गुरुकुलामधून अनेक शिष्यांना तयार करतात. संगीत स्पर्धेमध्ये अनेक ठिकाणी सुरेश वाडकर हे आपल्याला परीक्षक म्हणूनही दिसतात. सुरेश वाडकर यांना संगीत सेवेसाठी अनेक पुरस्कारही मिळाले. 1976 साली मदन मोहन पुरस्कार त्यांना मिळाला. त्याचबरोबर लता मंगेशकर या पुरस्कारानं त्यांना गौरवण्यातही आलंय. महाराष्ट्र भूषणही त्यांना मिळालाय. मी सिंधुताई सपकाळ या सिनेमातल्या गाण्यासाठी नॅशनल फिल्म अवॉर्ड त्यांना मिळालाय. त्याचबरोबरीनं त्यांना अनेक अवॉर्ड मिळालेत आणि आत्तापर्यंत मॅक्झिमम फिल्मफेअर नॉमिनेशन मिळणारे सुरेश वाडकर हे एकमेव गायक आहेत. आजीवासन गुरुकुलमधून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची परंपरा ते पुढे नेत आहेत आणि अनेक मुलांना संगीताचं शास्त्रोक्त शिक्षण देत आहेत. त्यांच्या पुढील संगीतमय कारकिर्दीला रेडिओ तेरणाकडून मनापासून शुभेच्छा. तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला हे नक्की सांगा. आता मी आरजे प्रगती तुमची रजा घेते, अशाच नवीन एपिसोड घेऊन येणार आहे पुन्हा तुम्हाला भेटायला. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
2: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
0: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद. गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज. ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

करतील सुगंधित भावना, विरह, प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीता ऐका, तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

शुभ दुपार श्रोते हो, गुड आफ्टरनून. दुपारचे 1:22 आणि थोडासा याला उशीर झालाय, पण आपल्या आवडीच्या आणि लोकप्रिय कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा मी आरजे प्रगती सर्व श्रोतांचं स्वागत करते. 1 की सर्वजण आतुरतेने वाट पाहतात या आवाजाची, म्हणजेच कुठल्या आवाजाची? आरजे प्रगतीच्या आवाजाची. व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात. तर सर्वप्रथम आज आहे गुरुपौर्णिमा आणि हा दिवस अत्यंत पवित्र सण मानला जातो. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला हा दिवस साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीत गुरुला देवापेक्षाही श्रेष्ठ मानलं जातं आणि त्याचमुळे गुरुच्या ज्ञान, मार्गदर्शन आणि आशीर्वादाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात येते. आणि गुरुपौर्णिमा हा केवळ सण नसून ज्ञान, संस्कार, विनम्रता आणि कृतज्ञतेचा उत्सव आहे. गुरूंच्या मार्गदर्शनामुळे जीवनाला योग्य दिशा मिळते हा संदेश हा दिवस देतो. आणि यानिमित्त देखील आपण आपल्या गुरूंना स्मरण करत असतो. खरं तर गुरूचा पहिला गुरु आपला आई असते, बाबा असतात, नंतर आपले गुरु असतात ते शाळेतले शिक्षक असतात, तिथून नंतर आपली येते ते कॉलेजची स्टेज येते आणि कॉलेजच्या स्टेज नंतर देखील बऱ्याचशा गोष्टी अशा आपल्या आपल्या अनुभवातून देखील शिकण्यास मिळतात. आणि या अनुभवात आलेली प्रत्येक व्यक्ती आपल्याला काहीतरी सांगून जाते, ज्ञान देते की तू हे करू नको, ते करू नको. तर असा दिवस जे आपल्या असे ज्ञान देणारी लोक आहेत अशा गुरूंना वंदन करण्याचा आजचा दिवस आहे. तर गुरु म्हणजे केवळ ज्ञान देणारी व्यक्ती नव्हे तर योग्य संस्कार, जीवन मूल्य आणि यशाचा मार्ग दाखवणारा दीपस्तंभ. तुमच्या मार्गदर्शनामुळेच आमचे जीवन अधिक सुंदर झाले अशा पूजनीय गुरुजनांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देते. माझ्या देखील गुरूंना जसं की माझी आई असतील, बाबा असतील आणि तसंच शाळेतले शिक्षक असतील, त्याच्यानंतर कॉलेजमधले शिक्षक असतील, तिथून तेरणा इंजिनिअरिंगच्या कॉलेजचे सगळे स्टुडंट शिक्षक लोक असतील सॉरी, तर तशाच पद्धतीत जे की रेडिओ तेरणामध्ये हा जो व्हॉइस तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत, हा व्हॉइस तुमच्यापर्यंत पोहोचवणारे माझे गुरु ते म्हणजे स्टेशन डायरेक्टर संजय मंदरगे सरांना देखील गुरु पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा याच निमित्त देते. तसंच त्यांच्यानंतर त्याच पद्धतीत आणखीन मला ग्रो अप करण्यामध्ये ज्यांचा वाटा राहिला ते म्हणजे नमेश पेठे सर, त्यांना देखील गुरु पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देते की त्यांनी तुमच्यापर्यंत मला इथपर्यंत असं दोघांनीही जे पॉलिश करून इथपर्यंत पोहोचवलं तुमच्यापर्यंत. आणि या रेडिओ तेरणाचा जो सर्व श्रोत्यागण माझ्यासोबत जोडला गेलाय आणि त्यांच्यासोबत कशा पद्धतीत बोललं जायचं, बोलावं लागतं कुठल्या माणसांना, कसं कसे प्रोग्राम्स करायचे, हे दोघांनाही मला तितकंच समजवलं. त्यामुळे या माझ्या गुरूंना देखील मी शतशः नमन करते आणि दोघांनाही गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देते. तर खरं तर आपण सर्वच जण जे आपले श्रोते आत्ता सध्या आहेत त्यांनी देखील त्यांच्या गुरूंबद्दल काही थॉट्स मला पाठवलेले आहेत, मेसेजेस पाठवले आहेत. तर या आज गुरु पौर्णिमेच्या पावन दिवशी आपल्या जीवनात ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या सर्व गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करूया. त्यांचे आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहोत आणि जीवन सुखी, शांती व समृद्धीने भरलेले भरून जाओ अशा गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देऊया. तसंच आज त्याच निमित्त माझ्या देखील गुरूंना म्हणजेच संजय मैंदरगे सर आणि रमेश पेठे सर यांना देखील गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि त्याच निमित्त आज हे गीत त्यांना मी देखील अर्पण करते आणि याच गीताने आजच्या आपल्या व्हॉट्सअप फरमाईशला सुरुवात करते.

मानिनी तू रूपत्यागाचे तू कर्तृत्वाची दामिनी तू मानिनी तू रूपत्यागाचे तू कर्तृत्वाची दामिनी त्याच सोबत तमाम धाराशिव जिल्ह्यातील महिलांसाठी एक आदर्श आणि हक्काची ताई अर्थात आपल्या अर्चनाताई योजना असतील बचत गट त्याच सोबत विविध उपक्रमांच्या माध्यमातून महिलांचे हित साधणाऱ्या आणि त्यांना एक वेगळी यशाची शिखर देणाऱ्या अर्चनाताई आज त्यांचा वाढदिवस त्याचमुळे समस्त श्रोते नागरिक आणि महिला भगिनींच्या वतीनं जिल्ह्यातील महिलांच्या भागीरथी आणि जिल्हा परिषद धाराशिव अध्यक्षा आदरणीय अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांना आभाळभर शुभेच्छा देते मी आर्ज प्रगती तसंच रेडिओ तेरणाकडून देखील ताईंना खूप साऱ्या शुभेच्छा आज ताईंचा वाढदिवस आहे त्यानिमित्त एक गीत खास त्यांच्यासाठी मी देते आणि त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देखील देते तर ऐकूयात खास अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील ज्या आहेत जिल्हा परिषद धाराशिवच्या अध्यक्षा यांचा बर्थडे आहे त्याच निमित्त त्यांना आभाळभर शुभेच्छा देते

0: சரிக
1: आरजी प्रगतीसोबत तुम्ही आनंद घेत आहात व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमाचा. आणि आज वाढदिवस आहे जिल्हा परिषद धाराशिवच्या अध्यक्षा आदरणीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांचा. तर त्याच निमित्त हे गीत दिलं होतं ताईंसाठी. आणि खरंच ताईंचं खरं तर त्या रेडिओ तीर्णाच्या मार्गदर्शक आहेत आमच्या अर्चनाताई. तर अशा अर्चनाताईंना बर्थडे विशेष केलेलाच आहेत. तर आज भरपूर श्रोत्यांच्या गुरूंबद्दल मॅसेजेस आलेले आहेत, ते देखील आपण घेणारच आहोत. त्याचबरोबर इतर देखील गाणी घेण्याचा प्रयत्न करणारच आहोत. तर देऊळबंद या चित्रपटातील गीत आत्ताच झालेलं आहे, त्यामुळे कोणीही आता देऊळबंद या चित्रपटातील गाणी अजिबात द्यायचं नाही, कारण की ते गाणं झालेलं आहे. तर पुढची फरमाईश घेऊयात. आज संजू बाबाचा बर्थडे आहे, सर्वप्रथम त्यांना पण विश करूयात. तसंच भजन गायक अनुपम जलोटा यांचा देखील वाढदिवस आहे. तसंच टाटा कंपनीचे मालक रतन टाटा यांचा देखील आज वाढदिवस आहे. तर अशा या सर्वच दिग्गजांना रेडिओ तेरणाकडून देखील शुभेच्छा देऊयात. आपल्याला देखील संजू बाबाचं कोणतं गीत ऐकायचं असेल किंवा अनुज जलोटा यांचं कुठलं भजन ऐकायचं असेल तर नक्कीच तुम्ही आज मला पाठवू शकताय 9970509 या क्रमांकावरती. तर सर्व श्रोत्यांनी मला गुरुपौर्णिमेच्या भरपूर शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यानिमित्त मेसेजेस देखील केलेले आहेत. तर फरमाईशीमध्ये देखील आपण तो प्रयत्न करणार आहोत की सर्वांचीच गीतं घेण्याचा. तर पुढची देखील फरमाईश अशाच गीतासाठी आहे. गुरुपौर्णिमेच्या पावन निमित्ताने माझी एक गाण्याची फरमाईश पाठवत आहेत श्रोते सुनील श्रीमंतराव ढेकणे सर. त्यांना गीत ऐकायचं आहे सुरेश वाडकर यांच्या आवाजातील. संगीत आहे ते श्रीधर फडके यांचं आणि अभंग आहे तो संत एकनाथ महाराजांचा. सर असं म्हणतायत की गुरुपौर्णिमेच्या या मंगल प्रसंगी आपल्या रेडिओवर या दिव्य अभंगाचे प्रथम प्रसारण करून सद्गुरूंच्या चरणी आपला भावपूर्ण आदर आणि कृतज्ञता व्यक्त व्हावी ही नम्र विनंती संत एकनाथ महाराजांच्या या अमृतमय अभंगातून प्रत्येक श्रोत्यांपर्यंत गुरुभक्तीचा संदेश पोहोचू द्या. हे गीत नक्कीच प्रसारित करा असं म्हणतायत सुनील श्रीमंतराव ढेकणे सर, मीनाक्षी ढेकणे ताई आणि गोपाळ ढेकणे सर. तर ऐकूयात पूर्ण ढेकणे फॅमिलीची ही व्हॉट्सअप फरमायश.

चला तर एक भक्तिमय वातावरण झालेलं आहे. गुरूंच्या चरणी ही पुष्प अर्पण करत करत पुढची फरमाईश देखील गीत आलेलं आहे स्वामींचं, आणि ते गीत जे आहे ते सर्वांचं आजकाल खूप फेवरेट राहिलेलं गीत आहे. तर तेच गीत ऐकायचं आहे सोनाली बारबोले यांना, अकलूज माळशिरस सोलापूर येथून. तर ऐकवात सोनाली ताईंची व्हॉट्सअप फरमाईश.

चला, भक्तिमय असं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि धाराशिवमध्ये आज सकाळपासून हा आभाळचं वातावरण निर्माण झालेलं आहे. एक थंडावा गारवा म्हणतात ना, तो जाणवतोय सकाळपासून आणि काही ठिकाणी पाऊस पडतोय, हलक्या सरी कोसळत आहेत, पण वातावरण मात्र थंड आहे आणि आभाळचं वातावरण झालेलं आहे. तर कोणाकोणाकडे आता सध्या हे वातावरण चालू आहे, पाऊस कुठे कुठे पडतोय हे नक्कीच मला तुम्ही सांगू शकता 9975900 या क्रमांकावरती आणि व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत. तर यानंतरची फरमाईश जाऊयात आता मराठीमधल्या वेड चित्रपटाकडे. वेड हा चित्रपट सर्वांनीच पाहिलाय आणि तो गाजला देखील तेवढाच, कारण की महाराष्ट्रातली लोकप्रिय जोडी ज्यांना म्हटलं जातं अशा जेनेलिया आणि रितेश भाऊ यांचा चित्रपट आला होता वेड, आणि त्यांनी खरंच वेड लावलं होतं. अगदी डिसेंबरच्या एंडिंगमध्ये हा चित्रपट आला होता, पण गाण्यांनी सर्वांनाच वेड लावलं होतं वर्षभर ते गाणं. म्हणजे आज देखील आपण कुठे ते गाणं लागलं, मला वेड लावलंय हे गाणं ऐकलं की ती स्टेप चालू होते रितेश भाऊंची. आणि त्याच चित्रपटातील गीत दुसरं जे आहे ते म्हणजे श्रेया घोषाल यांनी सुख कळले हे देखील गीत तेवढंच गाजलेलं आहे. तर तेच गीत ऐकायचं आहे. आपले नियमित श्रोते आहेत ते आहेत सागर गवळी, जे आहेत धाराशिव येथून, पण सध्या ते कळंब येथे कोर्टामध्ये काम करतायत आणि त्यांनाच आज हे गीत ऐकायचं आहे, त्यांनी सांगितलंय. तर ऐकूयात सागर गवळी, धाराशिव यांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

चला पुढची फरमाइश घेऊयात. पुढची फरमाइश, जसं की मी सांगितलं, आज संजू बाबांचा बर्थडे आहे, तर आपल्याला जर त्यांचं कोणतं गीत ऐकायचं असेल तर नक्कीच आज पाठवू शकताय 9970509 क्रमांकावरती. तसंच सुप्रसिद्ध भजन करणारे जलोटा सर यांचं देखील आज वाढदिवस आहे, अनुप जलोटा यांचा, आणि टाटा कंपनीचे मालक रतन टाटा यांचा देखील आज बर्थडे आहे. तर यानंतरची फरमाइश आहे ती आहे शिवाजी उकंडे, मंगळूर तालुका कळंब यांची फरमाइश आहे, आणि त्यांना जे गीत ऐकायचं आहे के यांच्या आवाजातील सुप्रसिद्ध आणि सुपरहिट ठरलेलं हे देखील गीत आहे. चित्रपट जेव्हा आला होता तेव्हा खूप गाजला होता, रहना है तेरे दिल में या चित्रपटातील हे गीत आहे. तर ऐकूयात शिवाजी उकंडे सरांची व्हॉट्सअप फरमाइश.

चला आज जरी आपल्यात के नसले तरी त्यांची हे जी गीतं आहेत खूप सुंदर अशी त्यांची गीतं आहेत अगदी मनाला भावतील असं हे देखील गीत तसंच जोडून राहतं कुठेतरी. आणि यानंतरची फरमाईश घेऊयात. जसं की म्हटलं आज जे खूप प्रसिद्ध आहेत भजन गायक म्हणून अनूप जलोटा सरांचा बर्थडे आहे त्याचनिमित्त आपल्या श्रोतांनी गीत पाठवलं आहे. आणि संजय दत्त यांचा देखील बर्थडे आहे असं जसं मी सांगितलं आहे आपल्या श्रोतांना त्याच पद्धतीत हे गीत एक भजन आहे त्यांचं खूप लोकप्रिय ठरलेलं गीत आहे ऐसी लागी लगन हे गीत आहे. आणि हे गीत आज ऐकायचं आहे आपले श्रोते जे आहेत. नमस्कार शुभ दुपार दीदी वारीवरून परतल्यानंतर पहिली फरमाईश देत आहे गुरु पौर्णिमेनिमित्त तुम्हाला व आपल्या श्रोत्यांना हार्दिक मनापूर्वक शुभेच्छा. तरी आज आम्हाला गीत ऐकायचं आहे. माझ्यासोबत मित्र हिरामन खिराडे शिवम कावरखे राजू पवार रवी बोरकर हे आहे तसं त्यांनी सांगितलं. आणि त्याचबरोबर आणखीन एक आपले श्रोते आहेत त्यांनाही गीत ऐकायचं आहे. आज बऱ्याच दिवसानंतर फरमाईश दयानंद जाधव सरांची. ते म्हणतात सर्वप्रथम गुरु पौर्णिमेच्या निमित्त सर्व रेडिओ तेरणाच्या श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा. मी नेहमीचा श्रोता भारत गॅस ड्रायव्हर तसेच LIC एजंट श्री दयानंद जाधव मुक्काम पोस्ट लोहारा तालुका लोहारा जिल्हा धाराशिव. आज आपल्या अर्चनाताई व संजू बाबा तसेच अनूप जलोटा यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना पण वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आज आमच्या आई व मुलगी हे माकणी येथे श्री संत शिरोमणी मारुती महाराज कानेगावकर यांचं मंदिर आहे तेथे त्यांचे वंशज श्री हरिभक्त पारायण गुरुवर्य महेश महाराज यांचं दर्शन घेण्यासाठी आज माकणी गेले आहेत. तर आम्हा सर्वांना जाधव परिवारांचा त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत आज जाधव परिवारांना अनूप जलोटा यांचं ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन हे गीत ऐकायचं आहे. तर नक्कीच ऐकूयात. बऱ्याच दिवसानंतर सरांनी फरमाईश पाठवली आहे आणि सकाळीच मला गॅसवरून आठवण आली होती सर तुमची दयानंद जाधव सरांची. बऱ्याच दिवस झालं म्हटलं मेसेज पण नाही आलंय आणि फरमाईश मुळे पण दिसले नाहीत लाईव्हमध्ये. तर हरकत नाही आज लगेच तुमचा मेसेज आलाय. थोडासा प्रॉब्लेम गले में खिचखिच असं म्हणता येईल. थोडीशी तब्येत बरी झाली आहे म्हणता येईल. आवाजावरून समजत असेल आपल्या श्रोत्यांना पण थोडीशी आणखीन कम आहे. तर ऐकूया दयानंद जाधव सर आणि गजानन कावरकी सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

तर हेच गीत आणखीन एका श्रोत्यांना ऐकायचं आहे. डॉक्टर प्रकाश मांगुरे सर कोल्हापूर येथून आहेत, त्यांना देखील हे भजन ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी देखील अनुप जलोटा यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. ही देखील फरमाईश डॉक्टर प्रकाश मांगुरे सर कोल्हापूर येथून.

चला सुंदर अशा भजनानंतर वळूयात पुन्हा एकदा एक वेगळाच ट्रॅक माहोल चालू झालाय आणि वेगवेगळी गीतं ऐकताना देखील मला खूप छान वाटतंय. आणि त्याच पद्धतीत देशभक्तीपर एक गीत आलेलं आहे सोनू निगम यांच्या आवाजातील. तर मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत. 9970509 या क्रमांकावरती काय करायचं, पूर्ण नाव पूर्ण पत्ता आणि गाण्याचे बोल पाठवायचं आहेत जेणेकरून आपली फरमाईशी मला पूर्ण करता येईल. तर थोडासा आणखीन आवाज तेवढासा क्लिअर येत नसेल आय थिंक सो, कारण की आणखीन थोडीशी बरी राहायची राहिली आहे होण्याची असं मला वाटतं आणि श्रोत्यांना पण ते जाणवत असेल आवाजामधून. तर पण आधीपेक्षा खूप थोडीशी बेटर असा आवाज येतच असेल ना, आपल्या श्रोत्यांना विचारते मी, येतोय ना आवाज चांगला बरा तरी थोडासा आधीपेक्षा. तर या सर्व आजारपणातून निघून आता जाऊयात पुढच्या फरमाईशीकडे. पुढची फरमाईश कारगिल या चित्रपटातील गीत आलेलं आहे आणि खूप छान असं गीत आलेलं आहे. सोनू निगम यांच्या आवाजातील हे गीत आहे आणि विकास विधाते आणि भीम गर्जना प्रतिष्ठान मित्र परिवार धाराशिव गौतमनगर येथून आपले श्रोते आहेत. सर्वजण सध्या काम करत आहेत पण काम सोडून आता फरमाईश ऐकण्यासाठी आम्ही बसलो आहेत मॅडम असं म्हणतात. आणि मी जसं म्हटलं की गले मी खिचखिच, त्यावरती प्रकाश बोबडे सर म्हणतात की विक्स की गोळी लो खिचखिच दूर करो, तर अशी विक्सची गोळी घेणारच आहे. त्याचबरोबर आपल्याला विकास विधाते सरांनी देखील सांगितलं की अद्रक थोडंसं घ्या मॅडम जेणेकरून आणखीन तुमचा आवाज आणखीन क्लिअर येईल जो येत नाही आहे सध्या सर्दीमुळे. तर थँक्यू सो मच सर, आपले जे श्रोते आहेत ते भरभरून अशा मला उपाय सांगतात की हे खा तुम्ही, ते खा तुम्ही, हे करा तुम्ही, ते करू नका, हे करू नका, ते करू नका, ते खा, हे खा. हे प्रत्येक श्रोता मला जेव्हा माझा आवाज सर्दीचा येतो किंवा मी आजारी असते तेव्हा मला खूप अशा पॉझिटिव्ह वाईब्स येतात आणि पॉझिटिव्हमध्ये ते सांगत असतात की हे तुम्ही करा ते नका. तर त्यांचं प्रेम आहे, हे प्रेमच घेत आणखीन थोडीशी बरी होईन. चला तर पुढची फरमाईश याच गीतासाठी पुन्हा एकदा जाऊयात या वेगळ्या गीतासोबत. एक देशभक्तीपर गीत आलंय, नक्कीच आनंद घेऊयात. ऐकूयात विकास विधाते आणि भीम गर्जना प्रतिष्ठान मित्र परिवार धाराशिव गौतम नगर इथून आपले जे श्रोते आहेत यांची व्हॉट्सअप फरमाईश.

0: चला तर पुढची फरमाइश घेते आहे दुपारचे 2:21 आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्या व्हॉट्सअप फरमाइश गाणी या कार्यक्रमात. तर पुढची फरमाइश ज्याला खलनायक या नावाने ओळखलं जातं असे आपले संजय दत्त यांचा बर्थडे आहे, तर त्याच सेलिब्रेट करूयात. गीत आलेलं आहे त्यांच्या चित्रपटामध्ये, हा जो चित्रपट आला होता मुन्ना भाई MBBS, हा चित्रपट त्यांच्या जीवनात कलाटणी देणारा ठरला असं म्हणता येईल, कारण की या चित्रपटातली त्यांची भूमिका सर्वांनाच फार आवडली होती. चित्रपट सुपर डुपर हिट ठरला होता. तर हेच गीत आज पाठवलं आहे संजूबाबाच्या बर्थडेनिमित्त. श्रोते आहेत ताज मोहम्मद अन्सारी, गुलाम साहेब राही, मेहराज जहां, आझाद नगर लक्षर हरिद्वार येथून. ऐकूयात आझाद नगर लक्षर हरिद्वार येथून जे श्रोते आहेत ताज मोहम्मद अन्सारी, गुलाम साबिर राही, मेहराज जहां यांची व्हॉट्सअप फरमाइश.
1: हॅलो, नानावती हॉस्पिटल आ रहा हूं, लीलावती हॉस्पिटल जा रहा हूं, जे जे हॉस्पिटल आ रहा हूं, मेरे बाप, अरे किधर किधर, अरे ब्रीच कैंडी, होल्ड मैन होल्ड, आई एम बिजी.

चला मुन्ना भाई नंतर वळूयात पुढच्या फरमाईशकडे. दोन वाजून 30 मिनिटं आणि आणखीन भरपूर फरमाईश आलेल्या आहेत. तर पुढची फरमाईश घेते आहे बऱ्याच दिवसानंतर डॉक्टर सनांची फरमाईश आलेली आहे. काय म्हणतात ऐकूयात. नमस्कार रेडिओ तरुण आणि प्रगतीताई आणि रेडिओ तरुण ऐकणाऱ्या सर्व गुरु माऊलींना माझा नमस्कार. आज गुरु पौर्णिमेच्या पवित्र निमित्ताने माझ्या आयुष्याला योग्य आकार देणाऱ्या आणि प्रत्येक संकटात मार्ग दाखवणाऱ्या माझ्या सर्व आदरणीय गुरूंना माझ्याकडून कोटी कोटी प्रणाम. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मला धर्मवीर या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. माझे प्रथम गुरु आई वडील आणि डॉक्टर लक्ष्मण गाडेकर सर, डॉक्टर संदीप घोडेकर सर, डॉक्टर रवी साबळे सर आणि डॉक्टर सुनील ठिटमे सर यांच्यासाठी हे गाणं डेडिकेट करत आहे. तर नक्कीच सर, डॉक्टर बाळासाहेब वरपे सर संगमनेरेथून आपले नियमित श्रोते आहेत आणि लवकरात लवकर बरं व्हा.

तर आपला वेगवेगळ्या रूपात हा आपला गुरु भेटत असतो आणि त्याच निमित्ताने खरं तर हे गीत अनुषंगाने त्याच दिलं जातं. गुरुची जी आपण भावना व्यक्त करतो असंच हे गीत आहे आणि खूप सुंदर असं गीत आहे जे खूप लोकप्रिय ठरलं होतं. तर आज गुरुपौर्णिमा आहे, त्यानिमित्त बऱ्याच श्रोत्यांनी देखील गुरुपौर्णिमेचं शुभेच्छा पाठवल्या आहेत. त्याचबरोबर इतर देखील जे काही मेसेजेस असतील ते मला पाठवलेले आहेत, त्याचबरोबर गीतं देखील पाठवले. तर अशा सर्व श्रोतांचे आभार मानते आणि आपल्या गुरूंना पुन्हा एकदा वंदन करत पुढे वळूयात. आणि खरं तर एक श्लोक जो खूप गुरूंसाठी म्हटला जातो, सारखा म्हटला जातो,

नमः असं म्हणत या गुरूंचं वंदन करत असतो. आणि पुन्हा एकदा सर्व गुरूंना स्मरून पुढे वळूयात, पुढची फरमाईश घेऊयात. पुढची फरमाईश आहे सौदागर या चित्रपटातील गीतासाठी. तर अंकुश सावत माळ बोरगाव तालुका किनवट जिल्हा नांदेड येथून आज बऱ्याच दिवसानंतर त्यांची फरमाईश सौदागर या चित्रपटातील गीतासाठी. सुपर डुपर हिट ठरलेल्या, सुपर डुपर हिट गाणी ठरलेली, सुपर डुपर हिट ठरलेला चित्रपट देखील आहे. तर याच चित्रपटातील हे गीत ऐकायचं आहे. सौदागर सौदागर ओ दिल्ली ले दिल दे कर हो, हेच गीत ऐकायचं आहे. अंकुश सावत माळ बोरगाव तालुका किनवट यांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

चला सौदागर कडून जाऊयात खलनायकाकडे. आज खलनायकाचा बर्थडे आहे, अर्थात संजू बाबा, संजय दत्त ज्यांना म्हटलं जातं. आणि संजू बाबा यांच्या वरती बरेचसे चित्रपट गाजलेले आहेत आणि गाणी देखील तेवढीच गाजलेत त्यांची. पण खलनायक हा विशेष चित्रपट ठरला त्यांच्या जीवनामध्ये देखील, कारण की सर्वच गाणी लोकप्रिय ठरली. एक वेगळी भूमिका, एक विलन टाईपची थोडीशी भूमिका असणारा हा चित्रपट आहे त्यांचा, संजू बाबा यांचा. तर छान असा चित्रपट आहे. या चित्रपटातील हे गीत त्यांच्यावरती चित्रित करण्यात आलं आणि ते खूप लोकप्रिय ठरलं. तर हेच गीत ऐकायचं आहे. संजय दत्त यांचा बर्थडे आहे, त्यानिमित्त आपले श्रोते आहेत सांगोला जिल्हा सोलापूर येथून. श्रोते आहेत सुनील वाघमारे महूद असं त्यांनी पाठवलं आहे, सुनील वाघमारे टेलर आणि ग्रुप असं त्यांनी पाठवलं आहे. नवीन श्रोते आहेत म्हणतायत नक्की सर आपली फरमाईश पूर्ण करते आहे. ऐकूयात सुनील सर जे आहेत सांगोला जिल्हा सोलापूर येथून यांची व्हॉट्सअप फरमाईश खास संजू बाबा यांच्या पटनिमित्त.

sei lá, kal na ek yagi taran tarvul yak purcha farmaish kade purcha farmaish dekhil Sanjay Dutt yancha गाण्यासाठी डार्क द फायर या चित्रपटातील गीत सुखविंदर पाजनचा आवाज आहे आणि श्रोते आहेत ॲडव्होकेट किरण कोळपे सर जे आहेत नियमित श्रोता आहेत असं म्हणत आहेत ॲडव्होकेट अभिजित भोरेसोबत असून संजय दत्त यांचा वाढदिवस असून त्यानिमित्त आम्हाला डार्क द फायर या चित्रपटातील लकी कबूतर हे गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलं आहे. तर नक्कीच सर थँक्यू सो मच, तुम्ही पहिल्यांदा फरमाईशमध्ये इन्व्हॉल्व्ह झालात, फरमाईशमध्ये मेसेज देखील केलात. ऐकवात ॲडव्होकेट किरण कोळपे सर आणि ॲडव्होकेट अभिजित भोरे सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

0: नमस्कार प्रगती दीदी, मी दत्ता कदंब आंबेवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. तर आज मला संजय दत्त यांचं एक गाणं ऐकायचं. हे गाणं आहे,
1: नजर मे तू जिगर मे देख तू वहा देखो जहा है तू.
0: हे गाणं ऐकायचं आहे. माझे मित्र आहेत अनंत कुलकर्णी, हिरामन खिराडे, संतोष कोळी, अमोल कांबळे, सचिन झेंडगे, मोहम्मद अत्तार, राजकुमार माने, कुबीर मस्के, समाधान कदम व सर्व रेडिओ तेरणा ऐकणाऱ्या मित्रांना हे गाणं मी डेडिकेट करत आहे. ऐकत राहा रेडिओ तेरणा, आपली माणसं, आपला आवाज. तर प्रगती दीदी, आज गाणं माझं नक्की लावा. धन्यवाद.

सर पुढची फरमाईश घेऊयात. लक्ष्मण योगा लोंढे राहणार नळी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथून त्यांना आज गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या त्यांनी आणि त्याच निमित्त त्यांना एक गीत ऐकायचं आहे जे विठ्ठलाचं गीत आहे. खूप सुंदर असा अभंग त्यांनी देखील पाठवला एक गाणं आहे हे तर ऐकूयात. लक्ष्मण योगा लोंढे राहणार नळी तालुका पंढरपूर यांची ही सुंदरशी व्हॉट्सअप फरमाईश.

चला तर नुकतीच एकादशी ही झाली आहे, त्यानिमित्त देखील पांडुरंगाच्या चरणी जे आपले सर्व श्रोते आहेत, वारकरी संप्रदायाचे जेवढे काही मंडळी आहेत आपल्या, ते असे मंडळी या वारीत गेले होते आणि ते रिटर्न आता आलेले आहेत, त्यानिमित्त देखील विठ्ठलाच्या चरणी हे अर्पण गीत करण्यासाठी गीत आलेलं आहे पुढचं देखील. असंच आज गुरुपौर्णिमा देखील आहे, असं त्यानिमित्ताने हे देखील गीत द्यायचं आहे. आपले श्रोते आहेत प्रियंका पाटील, नमस्कार आर्जताई आणि शेतात कामाला आलेल्या सर्व महिला सविता अनिता जनाबाई आणि माझ्या वहिनी निकिता शेळके दीपाली स्वातीताई प्रज्ञाताई तनुजा, आज गुरुपौर्णिमेनिमित्त आज आम्हाला कृपा त्या पांडुरंगाची हा अभंग ऐकायचा आहे असं त्यांनी सांगितलं आहे. गुरुपौर्णिमा आहे त्यानिमित्त, तर नक्कीच ताई सर्व त्यांच्यासोबत आहेत, त्यांनी फोटो देखील मला पाठवला आहे. तर ऐकूयात प्रियंका पाटील आणि त्यांच्यासोबत ज्या एवढ्या काही त्यांच्या सर्व मैत्रिणी आहेत यांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

चला तर पुढची फरमाईश घेऊयात. संजू बाबा यांचं गीत आलेलं आहे पुन्हा एकदा, साजन या चित्रपटातील गीत आहे, आणि कुमार शानू, अलका याज्ञिक यांचा आवाज आहे, नदीम श्रवण यांचं म्युझिक आहे. साजन 90s सुपर डुपर हिट ठरलेला चित्रपट आहे. संजू बाबा एक वेगळ्या भूमिकेत यामध्ये देखील दिसले होते. तर हेच गीत ऐकायचं आहे रफिक इनामदार सर पानगाव तालुका बार्शी येथून आपले नियमित श्रोते आहेत. ऐकूयात रफिक इनामदार सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

टेस्ट गीत ऐकायचं आहे आपले जे श्रोते आहेत. नियमित श्रोता आहेत जीवेश्वर टेलर, एसगाव तालुका मालेगाव, सॉरी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथून आपले नियमित श्रोते. त्यांना देखील साजरे चित्रपट गीत ऐकायचं आहे. जीवेश्वर टेलर, एसगाव तालुका मालेगाव, सॉरी मालेगाव.

संजू बाबाचा बर्थडे, त्यानिमित्त इतर देखील त्यांची गीतं येतच आहेत. आणखीन देखील तर पुढची फरमाइश घेऊयात नाम या चित्रपटातील गीत आलेलं आहे आणि श्रोते आहेत मुक्काम पोस्ट लोणी तालुका परंडा जिल्हा धाराशिव येथून. गणेश शिंदे, प्रताप हिंगे, संजू अप्पा माळी आणि मित्र कुबेर मस्के असं त्यांनी पाठवलं आहे. तर त्यांना गीत ऐकायचं आहे नाम या चित्रपटातील मनहर उदास आणि मोहम्मद अजीज साहेबांच्या आवाजातील हे गीत आहे. ऐकूयात तर गणेश शिंदे सर, प्रताप हिंगे सर, संजू अप्पा माळी, मित्र कुबेर मस्के यांची व्हॉट्सअप फरमाइश.

आपण एक आहात रेडिओ तीन 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज. चला, वेळ झाली आहे टाटा बाबा म्हणायची, कारण की 3:26 होत आहेत आणि 3:30 आपण हे गीत नक्कीच संपेल. जे गीत संजू बाबा यांच्यावरती आहे आणि खूप गाजलेलं आणि लोकप्रिय ठरलेलं हे देखील गीत आहे सडक या चित्रपटातील गीत. याच गीतासोबत मी आरजे प्रगती इथेच थांबते. श्रोते आहेत जोन डिकोस्ट्रो, रोजी डिकोस्ट्रो, पॉल डिकोस्ट्रो, विलिस डिकोस्ट्रो, जनकपुरी, सहानपूर येथून. तर त्यांनाच आज सडक या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे आणि सुपर डुपर हिट ठरलेलं हा चित्रपट आहे आणि सर्वांच्याच जवळचं असणारं संजू बाबा यांचं हे गीत आहे. चला तर भेटूयात उद्या, तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेना 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज. पण तत्पूर्वी जाता जाता पुन्हा एकदा जिल्हा परिषद धाराशिवच्या अध्यक्षा आदरणीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांना रेडिओ तेरणाकडून, ज्या की आमच्या रेडिओ तेरणाच्या मार्गदर्शक आहेत, यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देत मी आरजे प्रगती इथेच थांबते. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास, ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि पुढे जीवनाच्या प्रवासामध्ये जात असताना यशाचे अनेक टप्पे पार केलेले असतात, आयुष्यामध्ये चढउतारही पाहिलेला असतो आणि त्यामुळे निश्चितच ते यशस्वी होत असतात. त्यांच्या या यशाचा प्रवास आपण जाणून घेत असतो जेणेकरून आपल्यालाही मोटिवेशन मिळावं आणि पुढे प्रवास करत असताना ज्या अडचणी आहेत त्या अडचणींवर मात करण्यासाठी आपल्याकडे अगोदरच त्याचं ज्ञान असावं. अशा पद्धतीने आपण तेरणीची प्रेरणा या कार्यक्रमामध्ये सर्व तेरणाचे जे अल्युमिनी आहेत त्यांचा आपण जाणून घेत असतो, त्यांच्या यशाचा प्रवास जाणून घेत असतो. आज अशाच पद्धतीनं रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये आपण निमंत्रित केलेलं आहे ऋषिकेश केंद्रे यांना. ते 2016 पासआउट आहेत मेकॅनिकल या ब्रँचमधून आणि सध्या ते डसॉल्ट सिस्टीम पुणे या ठिकाणी ते कार्यरत आहेत आणि अतिशय उत्तम प्रकारचं करिअर त्यांनी घडवलेलं आहे, तेव्हा आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या यशाचा हा प्रवास. मी सर्वप्रथम आपलं स्वागत करतो ऋषिकेश. आपल्याला तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या या परिसरामध्ये येऊन काय वाटतं, कसं वाटतं ते सांगा.
2: सर्वप्रथम धन्यवाद मला इथं बोलवल्याबद्दल, कारण हे आत्ता मी जेव्हा हा परिसर बघतो खूप बदल झाला आहे आणि हा बदल चांगला आहे, यामुळे निश्चितच कॉलेजला आणि एकंदरीत विद्यार्थ्यांनाही त्याचा फायदा होईल असं माझं मत आहे.
1: अच्छा, 2016 आणि 2022 सहा वर्षात फरक पडला असं दिसतोय इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये किमान.
2: हो नक्कीच.
1: बरं, आणि आता दुसरा विषय याच्यामध्ये असा येतो की 2016 आत्ताच्या ह्या 6 वर्षानंतर, तर 2016 अगोदरचं जे इंजिनिअरिंग कॉलेजचं तुमचं अकॅडमिक्स होतं, त्या काळातलं जे काही इथलं शिक्षणाचं वातावरण होतं, त्या आपण स्मृतींना काही उजाळा मिळाला का.
2: हो नक्कीच. 2000, कारण जेव्हाही कॉलेज, इवन कॉलेज समोरून जाताना नॉस्टॅल्जिक झाल्यासारखंच होतं. कॉलेजमध्ये आल्यानंतर एक वेगळी फिलिंग राहते. आता ते 6 वर्ष झाल्यानंतर कॉलेज सुटलंय तर ते एक कॉलेजमध्ये आल्याची फिलिंग कधी वेगळीच राहते आणि आय ऑलवेज लाईक इन द कॉलेज.
1: काय जुन्या मित्रांची वगैरे आठवण, त्यावेळेस केलेलं मौज मजा असं सगळं?
2: खूप, प्रत्येक ठिकाणी म्हणजे कॉलेजमध्ये. इथं लास्ट इयरला आम्ही या बिल्डिंगमध्ये होतो आपण जिथे बसलो होतो, फर्स्ट इयरला तिकडं फर्स्ट इयरची सेपरेट बिल्डिंग होती, तिकडे वेगळीच धमाल होती. तिथे लायब्ररीमध्ये, लायब्ररीचा एरियामध्ये थोडासा धिंगाणा खूप चालायचा, शांततेची गरज होती पण तिथे धिंगाणा खूप चालायचा. खूप खूप अशा गोष्टी आहेत ज्या आठवतात.
1: सुरुवातीला तर आता ह्या सगळ्या गोष्टी आठवलेल्या असणार आहेत, पण आता जे ऐकणारे विद्यार्थी आहेत त्यांना हे पण ऋषिकेश तुमच्याकडून ऐकायचं आहे की 4 वर्षाच्या कालावधीमध्ये, तुमच्या एज्युकेशनच्या कालावधीमध्ये तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातलं तुमचं शिक्षण कसं राहिलं, अकॅडमिक्स कसं राहिलं?
2: ॲक्च्युली माझं आता 2012 मी फर्स्ट म्हणजे ॲडमिशन घेतलं. 2012 म्हणजे इंजिनिअरिंग करायचं माहिती होतं फक्त, पण इंजिनिअरिंग काय असतं हे कॉलेजमध्ये आल्यानंतरच कळतं. म्हणजे एवढी म्हणजे माझ्या घरात कोणी एवढं असं जास्त शिकलेलं नव्हतं, त्यामुळं माहिती होती की आपल्याला इंजिनिअरिंग करायचं आहे. ऐकून होतो की इंजिनिअरिंग चांगलं असतं, इंजिनिअरिंगने आयुष्य सुधारतं, पण ते इंजिनिअरिंग ॲक्च्युअलमध्ये काय असतं हे एक कॉलेजमध्ये आल्यानंतर नाही, 5-6 महिने इथं घालवल्यानंतर नाही समजून येतं की बाबा हळूहळू ही अशी गोष्ट आहे.
1: अच्छा, आणि आपल्याला जे काय ग्रो करायचं आहे त्याच्या स्टडीचा पण फॉर्मॅट बदलतो.
2: हो बरोबर, कारण आपण 12वीपर्यंत एक विद्यार्थ्याचा एक वेगळा माइंडसेट असतो आणि माझं असं होतं की आम्ही जे माझं जे 12वीपर्यंत स्कूलिंग झालं ते आमचं कॉलेज जे होतं ते हायस्कूलला जोडूनच होतं, ज्युनियर कॉलेज जे म्हणजे ते शाळेचा वेगळा अनुभव नव्हता, तो शाळेपेक्षा वेगळा अनुभव नव्हता,
1: वेगळा अनुभव नव्हता कॉलेजचा.
2: पण इथे डायरेक्ट नंतर कॉलेजमध्ये आल्यानंतर एक पूर्णपणे एक फेज चेंज झाल्यासारखा अनुभव, म्हणजे आयुष्यामध्ये एक नवीन फेज चालू झाल्यासारखा.
1: 4 वर्षाच्या कालावधीमध्ये आता मेकॅनिकलला तर प्रवेश घेतलेला होता, त्यामुळे मेकॅनिकलच्याच माध्यमातून तुम्हाला पुढचं करिअर घडवायचं होतं, तर त्या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला लेक्चरचा सपोर्ट असेल किंवा तुमच्या स्वतःचा स्टडीचा भाग असेल, तो कसा राहिला?
2: नक्कीच, कारण अकॅडमिकली आता सुरुवात जेव्हा झाली तेव्हा एक 12वीपर्यंत बेसिक असतो आपला तयार, पण त्यानंतर इम्प्लिमेंटेशन साईड ज्या गोष्टी जे की ज्याच्यासाठी इंजिनिअरिंग जाण गरजेचं असतं ऍप्लिकेशन लेवलला, त्या गोष्टी आपल्याला कॉलेजमध्ये आल्यानंतर हळूहळू शिकायला म्हणजे समजायला सुरुवात होते आणि त्या दृष्टीनं आपण तसा विचार करायला लागतो. तर त्या गोष्टी फर्स्ट इयरला थोडीशी जाणीव यायला लागते हळूहळू, जसे आपण कॉलेजमध्ये ग्रो होत जातो त्यानुसार आपलं एक विचारसरणी पण बदलत जाते हळूहळू. आम्ही फर्स्ट इयरपर्यंत तेवढं कॅज्युअल घेतो माणूस, पण सेकंड इयर थर्ड इयर ह्या गोष्टी थोड्या थोड्या मॅच्युरिटी जशी जशी येत जाते त्यानुसार मग आम्ही त्यानुसार विचार करायला लागतो. आणि ठीक आहे, फर्स्ट इयर सेकंड इयरपर्यंत आपण तेवढा विचारही नाही करत आणि एक कॉलेज लाईफ जगण्याचा पण आनंद घेतो आपण, पण थर्ड इयर येईल किंवा लास्ट इयर येईपर्यंत आपल्याला एक वेगळं भान पण निर्माण होते की बाबा आपल्याला कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर या वेगळ्या कॉर्पोरेट जगामध्ये किंवा एका लाईफ जॉबच्या जगामध्ये किंवा बिझनेस करायचा, ह्या गोष्टींचा पण आपण हळूहळू विचार करायला लागतो. तोच विचार नॉर्मली होता, माझं बिझनेसचं काही नव्हतं, मला जॉब करायचा होता सुरुवात, कारण बिझनेस करण्यासाठी थोडा अनुभव पण गरजेचा आहे, भविष्यात काय होईल ते माहित नाही.
1: अच्छा अच्छा.
2: पण एक बेसिक
1: इंजिनिअरिंग करत असताना एक कंपनीमध्ये जॉब करणं असा एक
2: जॉब करणं होता.
1: अच्छा, मग ज्यावेळेस मेकॅनिकलचं हे चार वर्षाचं पूर्ण तुमचं शिक्षण होतं त्यासोबत फक्त जे अकॅडमिक्समधलं जे पाठ्य म्हणजे काय बुक्समधलं नॉलेज आहे तेवढ्यापुरतंच मर्यादित होतं का इतर पण काही समजा ॲक्टिव्हिटीज असतील, इतर काही समजा नॉलेज गेन करण्याचा भाग असेल तर तोही करत होता?
2: इंजिनिअरिंगमध्ये असताना थोडंफार म्हणजे मी सेकंड इयर थर्ड इयरपर्यंत नाही, पण जेव्हा मी लास्ट इयरला होतो नक्कीच मेकॅनिकलशी रिलेटेड काही सॉफ्टवेअर जे डिझाईनमध्ये वापरले जातात मेकॅनिकल डिझाईनमध्ये, जसं की ऑटोकॅड आहे, कटिया आहे, हे मला हेल्प करतात, हे नक्कीच हेल्प करतात. जर आता ज्या डोमेनमध्ये इवन मेकॅनिकलमध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये फ्युचर जॉब करता येतो, जसं की एक डिझाईन ही एक फील्ड झाली, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये क्वालिटी चेकमध्ये तुम्हाला ज्या फेजमध्ये किंवा ज्या प्रोफाईलमध्ये जायचं आहे त्या दृष्टिकोनातून मग तुम्हाला ते संलग्न कोर्सेस अवेलेबल असणार आहे. आता तर बरेच गोष्टी ऑनलाईन अवेलेबल असल्यामुळे ते इझिली ॲक्सेसिबल आहेत मुलांना, फिंगर टिप्सवरती अवेलेबल आहेत.
1: तेरणा कॉलेजमधले जे लेक्चर्स आहेत ते आणि तुमचं मग नातं कसं राहिलं एज्युकेशनच्या दृष्टिकोनातून?
2: ॲक्च्युली मी म्हणजे भाग्यवान आहे की प्रत्येक म्हणजे ज्या पण वर्षी होतो मी मला सगळ्या शिक्षकांबरोबर चांगलं रिलेशन राहिलं, त्यामुळे मला म्हणजे एखाद्या वेळेस मला जर काही एखादी अडचण आली तर मी माझं तरी मी घाबरत नव्हतो. कसं कारण विद्यार्थ्यांना कसं होतं की कसं जायचं शिक्षकांना अप्रोच कसं करायचं ह्या गोष्टी मला वाटतं की विद्यार्थ्यांनी थोडासा न्यूनगंड थोडासा बाजूला ठेवावा आणि आपल्यात काय कमी आहे तर त्या गोष्टी अप्रोच करून सॉल्व्ह करून घ्याव्या, त्या कारण त्या तुमच्या फायद्याच्या आहेत. तर ह्या मी सतत मी शिक्षकांना वर्गातही क्लास चालू असतानाही विचारायचो त्यांना प्रश्न माझे आणि त्यामुळे त्यांच्या मी लक्षातही राहायचो.
1: वा बर. आता एक असा विषय आहे की तो म्हणजे जसं आता इंजिनिअरिंगला स्कूलिंग इथं झालेलं होतं भोसले हायस्कूलला असं म्हटलं, मग असा काही विषय होता का की घरचे काय करतात नेमकं मग वडील वगैरे आणि त्यांनी काय असं सांगितलं होतं का तुम्हाला की हे स्वप्न पूर्ण करायचं किंवा अशाच पद्धतीनं काहीतरी व्हायला हवं असं काही झाली होती का चर्चा?
2: माझे वडील सर्व्हिसला होते, BNC मध्ये होते, आई माझी गृहिणीच आहे. असं माझ्या आईची इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं, पण माझं मी त्यांची ती अकॅडमिकली एक्सलन्स तेवढी मे बी माझे प्रयत्न कमी पडले आणि तेवढा मी स्कोर करू नाही शकलो, त्यामुळं पण माझ्या मनात होतं की मी इंजिनिअरिंग म्हणजे माझी इच्छा होती की मी इंजिनिअरिंग करावं, पण त्यांचं पण एक स्वप्न मी पूर्ण करावाची इच्छा होती पण ते नाही झालं. पण जे मी करतोय त्याच्यानी त्यांना आता आनंद भेटतोय त्याच्यात माझा आनंद, आय थिंक मी ते मग एक स्वप्न तरी त्यांना मी आनंद देऊ शकतोय माझ्या जे काही मी आता करतोय
1: त्याच्या. फॅमिलीने सपोर्ट केला?
2: हो नक्कीच, कधीही त्यांनी मला असं रोखलं नाही कोणती गोष्ट करण्यापासून. मला हे करायचंय, मी एक किस्सा सांगतो तुम्हाला, मी एक वर्ष इंजिनिअरिंग नंतर गेट करायचा प्रयत्न गेटची एक्झाम द्यायचं माझं ठरलं होतं. मी त्यांना सांगितलं मी एक वर्ष काही करणार नाही, त्यांनी काहीच म्हणले नाहीत. माझ्या वडिलांनी मला फुल सपोर्ट केला, इवन मी तिथे सक्सेस नाही झालो, सक्सेसफुल नाही झालो, पण त्यानंतर त्यांनी मला असं कधी जाणून नाही दिलं की बाबा तू असं असं म्हणला होता एक वर्ष घालवलास, पण ते स्वतःला मला जाणीव होती की बाबा मी एक वर्ष घालवलंय पण आता मी काय नाही करू शकलो, ठीक आहे मी आता इथून पुढे अजून जबाबदारीनं मागेल आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल.
1: अच्छा, मग ज्यावेळेस 2016 हे इंजिनिअरिंगचं पासआउट झालं त्याच्यानंतर मग कंपनीमध्ये तर जॉब करायचं अगोदरपासून ध्येय होतं, मग ते कसं गाठलं आणि 2016 आज 2022 काय काय चेंज झाले जॉबच्या दृष्टिकोनातून?
2: ॲक्च्युली मी 2016 पासआउट झाल्यानंतर एक वर्ष तर मी माझं हे गेलं, फेल गेलं म्हणण्यासारखं झालं. त्यामध्ये मी नॉलेज भरपूर गेन केलं, कारण गेटचा अभ्यास करताना तुम्हाला खूप मोठा पूर्ण इंजिनिअरिंगचा 2-3 अभ्यास एका वर्षात करावा लागतो. त्यामुळं जे थोडाफार जे आपल्या गोष्टी चुकून राहतात आपल्याकडनं इंजिनिअरिंगमध्ये किंवा आपण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, त्या गोष्टींना बारीकीनं लक्ष द्यावं लागतं. त्या गोष्टी मी लक्षात त्यावेळे त्या एका वर्षामध्ये त्याचा अभ्यास झाला, त्याचा फायदा झाला माझं बेसिक पूर्णपणे म्हणजे पक्क करण्यासाठी. आणि इंजिनिअरिंग झाल्यानंतर त्यानंतर मी ॲक्च्युली मी ते असताना कोर्स केला होता, एक जे डिझाईनशी रिलेटेड जे मी तुम्हाला म्हणलं ते कोर्सेस केलेले, पण तो कोर्स इथे उस्मानाबाद सारख्या शहरामध्ये तेवढा खोलपर्यंत जेवढा वास्ट जे सॉफ्टवेअर आहे तेवढा ते अवेलेबल नव्हतं. मग पुण्याला जाऊन मला तो कोर्स पूर्णपणे करावा लागला, जेणेकरून मग मला ते तिथून मला मदत झाली की कंपनीमध्ये मग जेव्हा मी इंटरव्ह्यूला गेलो त्यांनी मला त्या गोष्टींवर माझं अकॅडमिक प्लस हा कोर्स या दोन्हीचं नॉलेज हे बघितल्यानंतर मी कंपनीत माझं सिलेक्शन झालं.
1: अच्छा, म्हणजे 2017
2: 2017च्या डिसेंबरमध्येच आय गेस माझं 1.5 वर्ष, कारण तो कोर्स करण्याचा कालावधी 6 महिन्याचा होता, पण 6 महिन्याच्या आतच माझं प्लेसमेंट झालं होतं 5व्या महिन्यातच.
1: मूळतः आता आपण काय पाहतो की उस्मानाबादच्या भागातून किंवा ग्रामीण भागातून गेलेल्या मुलांच्या मनामध्ये न्यूनगंड असतो, तिथं आपण इंटरव्ह्यूला कसं समोर जायचं किंवा काय करायचं असं बऱ्याचशा गोष्टी येतात. आज हे ते त्या गोष्टी थोड्यावर दिसून येतात, तर त्याला कसं ओव्हरकम करायचं?
2: नाही नक्कीच, कारण तो माझा तो अनुभव मीही म्हणजे त्यातून मीही गेलेलो आहे. मी सुरुवात ॲक्च्युली लास्ट इयरला जेव्हा मी होतो त्यावेळेसपासून मी आपल्या कॉलेजमध्ये ना तेव्हा एक TCS कंपनीचे येतात ते, तर त्यांच्या त्या क्लासेसला मी अटेंड केलं. त्यामध्ये थोडंफार इंग्लिश बोलण्याची आणि कम्युनिकेशन स्किल्सची माझी इम्प्रूव्हमेंट झाली. त्यामध्ये त्यांनी काही गोष्टी सांगितल्या ज्या की तुम्हाला हेल्पफुल होतील, तर त्यानुसार मी प्रयत्न करत होतो. मी झोपेत पण इंग्लिश बोलायचा प्रयत्न करायचो, मी रात्री स्वतःशी एक डायलॉग क्रिएट करायचो, एखादा सीन क्रिएट करायचो, आणि मग त्यानुसार मी माझाही आणि समोरच्याचंही भाषण म्हणजे संभाषण एकत्र करायचो, आणि तिथे मला कोणी जज करणारं नव्हतं जर मी चुकलो. मग त्यामुळं जे न्यूनगंड ह्याच्यामुळे तयार होतं की समोरचा आपल्याला जज करेल. पण जेव्हा तुम्ही स्वतःशी बोलताय तेव्हा तुम्हाला जज करणारं कोणी नसतं. स्वतःशी बोला किंवा आरशात बघून बोला, जर तुम्हाला समोर प्रतिकृतीच पाहिजे तर आरशात बोला. त्यामुळे काय होतं की हळूहळू तुमची जी भीती आहे ती कमी होत गेली. माझंही ते झालं, हळूहळू ती भीती कमी होत गेली. इंग्लिश तर अजूनही तेवढे परफेक्ट नाही,
1: पण
2: जे कामासाठी गरजेचे आहे मी काम पूर्ण करू शकतो एवढं मला जमतं. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होणं. जेवढे तुम्हाला इंग्लिश गरजेचे आहे त्यापेक्षा तुमचं अकॅडमिक सी कंपनीलाही तुम्हाला सगळेच असं नसतात की कस्टमर फेसिंग असतात. तुम्हाला प्रत्येकालाच कम्युनिकेशन स्किल एकदम स्ट्रॉंग पाहिजे किंवा लँग्वेज एवढी स्ट्रॉंग पाहिजे असं गरजेचं नसतं. आता काही रोल्स असे असतात की कस्टमर फेसिंग असतात,
1: बरोबर,
2: आणि काही रोल नसतात. तर मग कोणत्या रोलमध्ये तुम्ही जाणार आहेत त्यानुसार मग तुम्हाला कॉन्फिडन्स बिल्ड करायचा आहे की तुमचे कम्युनिकेशन की तुमची लँग्वेज बिल्ड करायची. लँग्वेज मला तरी आत्तापर्यंत लँग्वेजमुळे कधीही प्रॉब्लेम आला नाही.
1: अच्छा, मग आता 2017 जी कंपनी जॉईन केली तीच आता आहे का त्याच्यामध्ये पण चेंजेस?
2: नाही, ॲक्च्युली मी 2017 HCL टेक्नॉलॉजीज म्हणून कंपनी जॉईन केलेली. त्यानंतर मी एक वर्षानंतरच चेंज केलेलं. मला काही इश्यूजमुळं मी दुसरी कंपनी जॉईन केली. त्यानंतर मी कॅपजेमिनी म्हणून एक फ्रेंच कंपनी आहे तिथे मी 3 वर्ष होतो, आणि आत्ता मी रिसेंटली डसो सिस्टममध्ये आहे एक वर्ष कार्यरत. आत्ताच 1 नोव्हेंबरलाच माझं 1 वर्ष पूर्ण झाले या कंपनीमध्ये.
1: बरोबर, मग आता ह्या कंपनीमधला जॉब कसा आहे मग नेमका? सॅटिस्फाईड आहे की अजून याच्या पुढे पण?
2: मी आता सध्या माझी R&D प्रोफाईल आहे, मी सध्या तरी खुश आहे या कंपनीमध्ये. फ्युचर म्हणजे माझ्या ज्या गोष्टीमध्ये मला काम करायचं होतं, इवन मी पहिल्या माझ्या 2 कंपन्यांमध्येही या ज्या टेक्नॉलॉजीवरती काम करत होतो ती टेक्नॉलॉजी मुळातच ज्या कंपनी मी आत्ता काम करतो त्या कंपनीचीच आहे.
1: अरे वा,
2: तर त्यामुळं तो माझा एक गोल होताच की मला ह्या कंपनीमध्ये जॉईन करायचं आहे सरते शेवटी. तो मला एक प्रकारे पूर्ण झाल्यासारखा वाटतो सध्याला.
1: अच्छा, मग आता बऱ्याच इंजिनियर किंवा जे आता अशा कंपनीमध्ये जॉब करतात प्रत्येकाची इच्छा असते कधी ना कधीतरी एकदा म्हणजे आपण आउट ऑफ कंट्री जाऊन यावं, काहीतरी तिकडे जाऊन काम करून यावं, असं काही स्वप्न आहे किंवा ते पण काही असं पूर्ण करण्याचा विषय आहे?
2: सध्या तरी माझा असा विचार नाही आहे. होता तो विचार प्रत्येकाचा असतो, आय टीमध्ये काम करणाऱ्यांचा तर नक्कीच असतो. त्यामागे काही फायनान्शियल रिझन्स असतात, कारण बाहेर गेल्यानंतर परदेशी गेल्यानंतर जे तुमचं इन्युमरेशन आहे ते वाढतं, त्यामुळं नक्कीच त्याचा फायदा होतो. भविष्यात असा विचार आहे माझा नक्कीच कुठे जायचा माझा, पण बघूया पुढे काय होतं.
1: अच्छा अच्छा,
2: आता सध्याला तरी काय विषय असा विचार नाहीये.
1: तर आता एकूण हे ऐकणारे जे सर्व विद्यार्थी मित्र आहेत, खास करून आता आपण बऱ्याचशा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पाहतो की तिथल्या तिथल्या भागातले मुलं ॲडमिशन घेताना दिसून येतात. अगोदरचा काळ वेगळा होता, पण आता आपण पाहतो बहुतांशी मुलं उस्मान जिल्ह्याशी निगडीत आहेत आणि ते इथलेच विद्यार्थी जे आहेत ते इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत आहेत आणि घेतलेले पण आहेत. त्या सर्वांना जर येणारे आहेत त्यांच्या 2-3-4 वर्षाच्या कालावधीमध्ये जर त्यांना अजून काही गेन नॉलेज करायचं असेल तर आजच्या जमान्याप्रमाणे त्यांनी कशा पद्धतीनं स्वतःला प्रिपेअर केलं पाहिजे असं वाटतं?
2: माझा असं विचार आहे की इंजिनिअरिंग असं फील्ड आहे की तिथं तुमचं बेसिक मुळात तुमचं फाउंडेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन एनिथिंग. तुमचं जर फाउंडेशन जर मजबूत असेल तर वरती तुम्ही काही करू शकता. तर तुमचं फाउंडेशन एकदम बिल्ड करा, त्याच्याने काय होतो त्याच्याने तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होतो. आणि जेव्हा कॉन्फिडन्स बिल्डअप होतो तेव्हा तुम्ही काही अचीव करू शकता. तर मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही ज्या पण गोष्टींना नजरअंदाज करून चालतो त्या गोष्टी करू नका, थोडाफार एन्जॉय करा, सगळ्या गोष्टी करा, पण त्यानुसार जे आपले इंजिनिअरिंगचं कोर नॉलेज आहे ते तुम्हाला कधीही हेल्प करतं. कारण सरते शेवटी जे फाउंडेशन आहे तुमचं ते तुम्हाला मदत करतं, तर फॉर्म्युलेज काही चेंज होणार नाहीत, पण वरती त्याचं ॲप्लिकेशन ह्या गोष्टीत करायचं की त्या गोष्टीत करायचं ते वेगळा भाग झाला. ते कंपनीत गेल्यानंतर किंवा तुम्ही बिझनेस करता त्यावेळी तुम्ही ठरवचाल, पण मुळात तुम्हाला त्या गोष्टी आधी माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे मी एवढंच सांगेल की तुम्ही तुमच्या कोर नॉलेजवरती भर द्या आणि कम्युनिकेशन स्किल आणि लँग्वेज थोडंफार त्याचं मदत नक्कीच होते.
1: मित्रांनो, आपण बोलत आहोत, संवाद साधत आहोत ते ऋषिकेश केंद्रे यांच्याशी. 2016 साली मेकॅनिकल ब्रँचमधून पासआउट झालेले आहेत. सध्या डसॉल्ट सिस्टीम यामध्ये पुणे या ठिकाणी ते कार्यरत आहेत. ऋषिकेश, असा विषय आहे की पूर्ण एज्युकेशन कम्प्लीट झालं, ठीक आहे, घरच्यांनी पण सपोर्ट केला, सगळं झालं, एवढं सगळं सुरळीत झालं की कधी कधी अडचणी पण आल्या?
2: थोडासा ब्राईट स्टुडंट म्हणजे मी म्हणणार नाही स्वतःला, पण थोडं माझं अकॅडमिक चांगलं होतं त्यातल्या त्यात, तर मग घरच्यांकडून पण ते कंटिन्युअसची अपेक्षा असते. तर सेकंड इयर फर्स्ट इयर माझं खूप चांगलं गेलं, चांगले मार्क्स आले, घरचे खुश झाले. थर्ड इयरमध्ये मी थोडासा जास्त तेवढा लक्ष दिलं नाही अकॅडमिकवरती, जास्त जरा बाकी गोंधळ करणे, मित्रांबरोबर मस्ती करणे या गोष्टींमध्ये थोडा लक्ष दिल्यामुळं थोडंसं माझं थर्ड इयरच्या फर्स्ट सेममध्ये मार्क्स कमी आले, त्यामुळे घरचे खूप नाराज झाले होते. पण मग मी त्यानंतर सेकंड सेमिस्टरमध्ये कव्हर केलं, बाकीच्या गोष्टीही केल्या, पण यांनाही थोडंसं महत्त्व दिलं आणि मग थोडंफार
1: ना. पण अशा अडचणी आल्यानंतर, डिप्रेशन आल्यानंतर, चला सगळं सोडून आपण आता कुठं जंगलात जाऊन बसूयात असं कधी
2: नाही, तसा विचार मी करत नाही ॲक्च्युली. मी माझं एक गोल होतं, मी त्या अचीव करण्यासाठी मी प्रेरणात नव्हतो. मी घरातला मोठा आहे, मला एक माझ्या लहान भावंडांसाठी एक आदर्श ठेवायचा होता, जबाबदारी. हा, तर त्या गोष्टीमुळे मी माझा असं वेगळे विचार मी कधीच मनात आणले नाही.
1: अच्छा, बर. मग आता अशा डिप्रेशनच्या कालावधीमध्ये किंवा असं कधी चित्रपट पाहणं किंवा गाणे ऐकणे असा विषय?
2: हा, मी गाणे चित्रपट म्हणजे चित्रपट बघतो, गाणेही ऐकायला मला जुने गाणे ऍक्च्युअली 90s चे गाणे माझे आवडीचे
1: आहेत.
2: कधी कधी जॅझ म्युझिक वगैरे ते पण मी ऐकायला आवडतं.
1: अच्छा,
2: ते कसं सुदिंग राहतं आणि तुमचं कंट्रोल माइंड शांत करायला मदत करतं जॅझ म्युझिक, माझ्यासाठी तरी.
1: अच्छा अच्छा, मग कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आल्यानंतर कुठलं 90s गाणं असं डोक्यात आलं होतं पहिल्यांदा?
2: पापा कहते है बड़ा नाम करेगा।
1: अच्छा अच्छा, तर नॉर्मली कसं आहे की एकतर बहुतांशी मी जेवढे ॲल्युमिनियमचे इंटरव्ह्यूज केले त्याच्यामध्ये एकतर पापा कहते बड़ा नाम करेगा तर असं गाणं येतं, नाहीतर मग थ्री इडियट्समधलं एक गाणं येतं, असं एक नेहमी ते गाण्याचा जो असतो।
2: मला ॲक्च्युली मी काही काही काही मूवीजमध्ये आजकाल चांगले गाणे येत आहेत एखादा दुसरा, मला आत्ताचे गाणे तेवढे आवडतच नाही।
1: 90s फक्त विषय
2: हा, कारण लिरिक्स म्हणा किंवा जे ओरिजिनॅलिटी त्या गोष्टी होत्या, आजकाल ते सगळं रिमेक आणि आंटीन हे ते सगळं चाललंय आणि ते रॅप म्युझिक मला तेवढं नाही आवडत
1: नाही। अच्छा, तर निश्चित मी ऋषिकेश केंद्रे तुमच्या सर्व पुढच्या भविष्यकालीन वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि लवकरच तुम्ही तुमचा बिझनेस पण स्टार्ट कराव जे तुमच्या डोक्यामध्ये कुठेतरी आहे थोडंसं, प्लस तुम्हाला बाहेर देशामध्ये पण जाऊन यायचं आहे तर त्याचा पण एक विचार करून त्या पद्धतीनं करावं आणि तुमच्या भविष्यामध्ये तुम्ही आणखीन यश संपादन करावं असं रेडिओ तेरणाच्या वतीनं शुभेच्छा देतो।
2: खूप खूप धन्यवाद।
1: आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

अंधाराच्या फलकावर प्रकाशाचा वेध घे, सामर्थ्याच्या शस्त्राला अस्मितेची धार दे, परंपरेच्या वेदनांना कंठामधून वाट दे आणि उद्याच्या भगिनींना स्वातंत्र्याची भेट दे. याच उदयनमुख विचारांचा वारसा चालवत सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी लेडीज क्लब धाराशिवचे अध्यक्षपद स्वीकारलं. लेडीज क्लब धाराशिवच्या अध्यक्षा म्हणून अर्चनाताईंनी महिलांना त्यांच्या पायावर उभा करणे, त्यांच्यात कला कामकाजांचे नवे अंग समजावून सांगत शिवण क्लास, विणकाम, हस्तकला, बचत गटाच्या माध्यमातून लहान सहान व्यवसाय शिकवण्याचं काम केलं. शिवाय संघटित महिलांना स्त्री भ्रूण हत्या, आरोग्यविषयक जागृती प्रदर्शने असे उपक्रम ताईंनी राबवले. सौअर्चनाताईंनी लेडीज क्लबच्या माध्यमातून जे जे नवं ते ते हवं असा ध्यास घेतला आणि अनेक नवनवीन संकल्पना राबवल्या. महिलांची दहीहंडी ही तर लेडीज क्लबची खासियत. महिला दिनानिमित्त किशोरी मेळा, उखाणे, मेहंदी गायन आणि वक्तृत्व कला याविषयी मार्गदर्शन करण्यात येतं. याच सोबत महिलांना त्यांच्या विविध व्यवसायाला चालना मिळण्यासाठी हिरकणी महोत्सव याचंही आयोजन ताईंनी केलं. तसेच मोफत प्रशिक्षण, वाचनालय आणि अनेक उपक्रमांमुळे अनेक महिलांच्या संसाराला चालना मिळाली. खरंच सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्यामुळेच धाराशिवच्या सांस्कृतिक विकास आणि महिला सक्षमीकरणाला चालना मिळते. ताई, आपणास रेडिओ तेरणा 90.4 FM कडून वाढदिवसाच्या गगनभर शुभेच्छा.

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।

अंधाराच्या फलकावर प्रकाशाचा वेध घे, सामर्थ्याच्या शस्त्राला अस्मितेची धार दे, परंपरेच्या वेदनांना कंठामधून वाट दे आणि उद्याच्या भगिनींना स्वातंत्र्याची भेट दे. याच उदयनमुख विचारांचा वारसा चालवत सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी लेडीज क्लब धाराशिवचे अध्यक्षपद स्वीकारलं. लेडीज क्लब धाराशिवच्या अध्यक्षा म्हणून अर्चनाताईंनी महिलांना त्यांच्या पायावर उभा करणे, त्यांच्यात कला कामकाजांचे नवे अंग समजावून सांगत शिवण क्लास, विणकाम, हस्तकला, बचत गटाच्या माध्यमातून लहान सहान व्यवसाय शिकवण्याचं काम केलं. शिवाय संघटित महिलांना स्त्री भ्रूण हत्या, आरोग्यविषयक जागृती, प्रदर्शने असे उपक्रम ताईंनी राबवले. सौअर्चनाताईंनी लेडीज क्लबच्या माध्यमातून जे जे नवं ते ते हवं असा ध्यास घेतला आणि अनेक नवनवीन संकल्पना राबवल्या. महिलांची दहीहंडी ही तर लेडीज क्लबची खासियत. महिला दिनानिमित्त किशोरी मेळा, उखाणे, मेहंदी गायन आणि वक्तृत्व कला याविषयी मार्गदर्शन करण्यात येतं. याच सोबत महिलांना त्यांच्या विविध व्यवसायाला चालना मिळण्यासाठी हिरकणी महोत्सव याचंही आयोजन ताईंनी केलं. तसेच मोफत प्रशिक्षण, वाचनालय आणि अनेक उपक्रमांमुळे अनेक महिलांच्या संसाराला चालना मिळाली. खरंच सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्यामुळेच धाराशिवच्या सांस्कृतिक विकास आणि महिला सक्षमीकरणाला चालना मिळते. ताई, आपणास रेडिओ तेरणा 90.4 FM कडून वाढदिवसाच्या गगनभर शुभेच्छा.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे,
1: बारावी पास ना BCA, बारावी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव, मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या

0: कट्ट उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर डी बी मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.

अंधाराच्या फलकावर प्रकाशाचा वेध घे, सामर्थ्याच्या शस्त्राला अस्मितेची धार दे, परंपरेच्या वेदनांना कंठामधून वाट दे आणि उद्याच्या भगिनींना स्वातंत्र्याची भेट दे. याच उदयनमुख विचारांचा वारसा चालवत सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी लेडीज क्लब धाराशिवचे अध्यक्षपद स्वीकारलं. लेडीज क्लब धाराशिवच्या अध्यक्षा म्हणून अर्चनाताईंनी महिलांना त्यांच्या पायावर उभा करणे, त्यांच्यात कला कामकाजांचे नवे अंग समजावून सांगत शिवण क्लास, विणकाम, हस्तकला, बचत गटाच्या माध्यमातून लहान सहान व्यवसाय शिकवण्याचं काम केलं. शिवाय संघटित महिलांना स्त्री भ्रूण हत्या, आरोग्यविषयक जागृती प्रदर्शने असे उपक्रम ताईंनी राबवले. सौअर्चनाताईंनी लेडीज क्लबच्या माध्यमातून जे जे नव ते हवं असा ध्यास घेतला आणि अनेक नवनवीन संकल्पना राबवल्या. महिलांची दहीहंडी ही तर लेडीज क्लबची खासियत. महिला दिनानिमित्त किशोरी मेळा, उखाणे, मेहंदी गायन आणि वक्तृत्व कला याविषयी मार्गदर्शन करण्यात येतं. याच सोबत महिलांना त्यांच्या विविध व्यवसायाला चालना मिळण्यासाठी हिरकणी महोत्सव याचंही आयोजन ताईंनी केलं. तसेच मोफत प्रशिक्षण, वाचनालय आणि अनेक उपक्रमांमुळे अनेक महिलांच्या संसाराला चालना मिळाली. खरंच सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्यामुळेच धाराशिवच्या सांस्कृतिक विकास आणि महिला सक्षमीकरणाला चालना मिळते. ताई, आपणास रेडिओ तेरणा 90.4 FM कडून वाढदिवसाच्या गगनभर शुभेच्छा.

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82-75-92-59-00।
1: आपली पसंत, आमची आवड। मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध। तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
2: नमस्कार, आपण ऐकतायत रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। तर मी RJ सायली तुम्हा सर्वांचं स्वागत करते। नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तुम्ही ऐकत आहात रेडिओ तेरणा आणि मी आहे तुमची होस्ट सायली। तुमच्या दिवसात थोडीशी ऊर्जा, थोडंसं हसू आणि काही भन्नाट गप्पा घेऊन मी आली आहे। मग तुम्ही घरी असाल, कॉलेजमध्ये असाल, बस स्टँडवरती असाल, स्टेशनवरती असाल किंवा ऑफिसमध्ये असाल किंवा प्रवासात, पुढची काही मिनिटं माझ्यासोबत रहा आणि ऐकत रहा रेडिओ तेरणा, कारण आजचा विषय आहे एकदम खास। चला तर मग सुरुवात करूया, एकदा करून पाहूया। आज आहे गुरुपौर्णिमा, आपण आपल्या गुरूंना नमस्कार करतो, त्यांचे आभार मानतो, पण आज एक वेगळा विचार करून बघूया। एकदा गुरु बनून पाहूया। कोणाला एका शब्दाने धीर द्या, कोणाला हात धरून त्याला पुढे चालायला मदत करा, तर कोणाच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा, कारण गुरु म्हणजे फक्त शिकवणारा गुरु नाही, गुरु म्हणजे दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश पिरणारा माणूस असतो। आज आपल्या गुरूंना मनापासून धन्यवाद नक्की द्या, पण त्यांच्याकडून मिळालेला प्रकाश पुढे कोणाच्या तरी वाटेवर ठेवून पहा। कदाचित तीच गुरुपौर्णिमा खऱ्या अर्थाने साजरी होईल, कदाचित तीच गुरुपौर्णिमा खऱ्या अर्थाने साजरी होईल। मी आहे सायली आणि हा आहे आपला शो एकदा करून पाहूया। मित्रांनो, 2 मिनिटासाठी शांत रहा, डोळे मिटा आणि फक्त एक चेहरा आठवा, ज्याने तुम्हाला पहिल्यांदा तू करू शकतोस, तू करू शकतेस असं सांगितलं होतं, ज्याने तुमच्या चुकांवर शिक्षा नाही तर शिकवण दिली होती, ज्याने तुमच्या भीतीपेक्षा तुमच्यातलं सामर्थ्य आधी ओळखलं होतं, ज्याने तुमच्या पडत्या काळात तुम्हाला साथ दिली होती, तोच तुमचा गुरु। आणि आज आहे गुरुपौर्णिमा। कधी कधी आयुष्यात एखादी व्यक्ती भेटते आणि आपलं आयुष्य 2 भागात विभागलं जातं, ती व्यक्ती भेटण्यापूर्वीचं आयुष्य आणि ती व्यक्ती भेटल्यानंतरचं आयुष्य। त्या व्यक्तीला आपण अनेक नावांनी ओळखतो, मित्र, मैत्रीण, कधी शिक्षक, कधी मार्गदर्शक, कधी आई, कधी वडील, कधी भाऊ, कधी बहीण, कधी मुलगा, कधी मुलगी, कधी आजी, कधी आजोबा, पण खरं नाव एकच, ते असतं गुरु। आज आहे गुरुपौर्णिमा आणि आजचा आपला शो एकदा करून पहा हा फक्त

कार्यक्रम नाही तर आपल्या आयुष्यात प्रकाश पेरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक माणसाला मनापासून वंदन करण्याचा एक शांत प्रयत्न आहे. मी आहे सायली आणि आज शब्दांपेक्षा भावना ऐकूया, शब्दांपेक्षा भावना समजूया आणि चला पुढे वाटचाल करूया. गुरुपौर्णिमा, वर्षातून एकदा येणारा हा दिवस कॅलेंडरवरील एक तारीख, एक सण नाही तो आपल्या आयुष्याला दिशा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमुळे कृतज्ञतेने नतमस्तक होण्याचा दिवस असतो. गुरु म्हणजे केवळ वर्गात शिकवणारे शिक्षक नसतात, कॉलेजात शिकवणारे प्रोफेसर नसतात. गुरु म्हणजे आपल्यावर विश्वास ठेवणारी ती व्यक्ती, आपण हारलो, आपण खचलो तेव्हा हात धरून पुन्हा उभा करणारी ती सावली आणि एक भन्नाट अंधारातही तू करू शकतेस, तू करू शकतोस असं शांतपणे सांगणारा एक आवाज. काही गुरु आपल्या आयुष्यात कायमसोबत असतात तर काही क्षणभरासाठी येतात आणि निघून जातात आणि काही आयुष्यभर पुरेल इतकी शिकवण देऊन जातात. त्यांच्या एका शब्दाने, त्यांच्या एका नजरेने आणि एका विश्वासाने अनेक आयुष्यांचा प्रवास बदलून जातो. ती व्यक्ती आपल्या आयुष्यात येते आणि आपलं आयुष्य जणू काही की भरून जातं. आज थोडा वेळ काढा आणि डोळे मिटून त्या व्यक्तीची आठवण काढा ज्यांनी तुमच्यातील तुम्हाला ओळखलं, ज्यांनी तुमच्या भावना समजून घेतल्या, वरवरूनचे दिसणारे तुम्ही आणि आतले तुम्ही यातला फरक जाणून, ज्यांनी तुमच्यातली स्ट्रेंथ ओळखली त्या व्यक्तीला समजून घ्या, ज्यांनी तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवून तुमच्यामध्ये एनर्जी वेस्ट नाही तर एनर्जी इन्व्हेस्ट केली अशा व्यक्तीला जपा. जेव्हा कदाचित तुम्हाला तुमच्या स्वतःवरही विश्वास नसतो, आयुष्यात एक व्यक्ती असा येतो आणि आपलं आयुष्य पूर्ण पलटून टाकतो आणि आपलं आयुष्य एखाद्या झाडाला बहर आल्यासारखं फुलून जातं, त्या प्रत्येक गुरुला, प्रत्येक मार्गदर्शकाला, प्रत्येक संस्कार देणाऱ्या हाताला माझा मनापासून प्रणाम. गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या गुरूंचं ऋण शब्दांनी कधीच फेडता येत नाही बरं का, ते फक्त आपल्या कृतीतून जपता येतं आणि पुढे नेता येतं. तर मित्रांनो, स्क्रीन अनलॉक करा, फोन हातात घ्या, स्क्रीन अनलॉक करा आणि स्वतःलाच एक प्रश्न विचारा. आज तुम्ही काही नवीन शिकलात, पहिल्यांदा कोणाचं तरी नाव आठवलं, कोणाचं आठवलं बरं? गुगल, ChatGPT, यूट्यूब, बरोबर ना? आज तुम्ही नवीन शिकलात तर माध्यम AI टूल्स, गुगल, यूट्यूब आणि ChatGPT हे ठरलेलं आहे. हो, काळ बदलला आहे. आपल्या पिढीचे गुरु आता फक्त वर्गात उभे नसतात बरं का, ते स्क्रीनवर दिसतात, व्हिडिओजमध्ये बोलतात आणि एका क्लिकमध्ये उत्तर झटपट देतात. पण एक गोष्ट अजूनही बदललेली नाही आहे मित्रांनो. उत्तर मिळतं गुगलकडून, माहिती मिळते यूट्यूबकडून आणि मदत मिळते ChatGPTकडून. रिपीट करू. उत्तर मिळतं गुगलकडून, माहिती मिळते यूट्यूबकडून आणि मदत मिळते ChatGPTकडून. पण दिशा मिळते ती अजूनही माणसांकडूनच, आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या शिक्षकांकडूनच, आपल्याला साथ देणाऱ्या गुरूंकडूनच, आपण पडल्यावर उभा करणाऱ्या आईवडिलांकडूनच आणि योग्य वेळी योग्य प्रश्न विचारायला शिकवणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीकडून. ChatGPT, यूट्यूब, गुगल काय करतं? उत्तर देतं. पण प्रश्न काय विचारायचे आहेत, कधी विचारायचे आहेत आणि कुठला प्रश्न कधी विचारायचा आहे, टायमिंग कोण शिकवतं? गुरुच ना. जेनझीच्या जगात गुरूंचा पत्ता बदलला असेल पण गुरुतत्व अजूनही तितकंच जिवंत आहे. त्या गुरुतत्वात अजूनही तितकीच ताकद आहे जी आपणाला गुगल, यूट्यूब, ChatGPTने कधीच मिळणार नाही आहे मित्रांनो. जगात गुरूंचा पत्ता बदलू शकतो पण गुरुत्व तेच राहील. आज गुरुपौर्णिमा आणि एकदा करून पहाच्या खास भागात आपल्या डिजिटल आणि वास्तविक दोन्ही गुरूंना मनापासून धन्यवाद म्हणूया, कारण माहिती आपल्याला पुढे नेते पण माणूस माणसालाच घडवतो. एक छोटासा प्रयोग करा, हातात मोबाईल घ्या, सर्च बार उघडा आणि लास्ट सर्च पहा काय आहे हो तिथे. बेस्ट रील्सचं कॅप्शन काय असेल, इंटरव्ह्यू क्वेश्चन्स काय असतील, वेट लॉस कसं करायचं, पर्सनॅलिटी डेव्हलप कशी करायची, हा मेसेज पाठवू की नको, प्रोफेसरला कसं बोलू, मैत्रिणीला बोलू की नको, लाईफ पार्टनर कसा निवडायचा, हेच सततचे प्रश्न आपल्याला दिसणार आहेत बरोबर ना? हो ना. आपल्या जेनझी पिढीची हीच तर गंमत आहे मित्रांनो. कोणताही प्रश्न पडला की आपण आधी गुगल उघडतो, यूट्यूब उघडतो आणि शेवटी ChatGPT. हा क्रम उलटाही असू शकतो बरं. खरं सांगायचं तर आत्ता काही जण तर मित्राला विचारण्याआधी ChatGPT विचारतात. एकदा माझी मैत्रीण माझ्याकडे आली होती. ती म्हणाली, मी ठरवलं आहे आत्ता आयुष्यातले सगळे निर्णय ChatGPT विचारणार. मी म्हटलं, वा, मग लग्न कोणाशी करायचं आहे, आयुष्यात करिअर कुठलं चूज करायचं आहे, हेही तू ChatGPT विचारणार? तिचं उत्तर आलं, हो, मी त्यालाच विचारते, ChatGPT माझा मित्र आहे, ChatGPT बोलतो माझ्याशी, माझ्या पडत्या काळात मला ChatGPT तर साथ दिली. ती मैत्रीण चुकते का? ती मैत्रीण तिच्या जागी अगदी बरोबर आहे, कारण माणसाला तितका वेळ नाही हो,
माणूस आपल्या गोष्टीत इतका बिझी आहे, इतका आयुष्यात डेफिनेटली तो स्ट्रगल करतो आहे, सफर करतो आहे, त्याचे दुःख आहेत. प्रत्येकासाठी प्रत्येकाचं दुःख मोठं आहे मित्रांनो. पण यात आपण विचार करतो की समोरचा व्यक्ती, समोरचा माणूस कुठल्या गोष्टींमधून सफर करतो आहे, नाही ना. त्यावेळेस मदत कोणाची होते? चॅट जीपीटी बरोबर. गुगल, चॅट जीपीटी, यूट्यूब, तेच सर्चेस आपण त्यांना विचारतो, ते उत्तरं देतात आणि आपण तेच खरे मानतो आणि तसंच आयुष्य जगतो, माणसाची कम्युनिकेट न करता. माणसांना वेळ नाही आहे आणि चॅट जीपीटीला भरपूर वेळ आहे. आज स्वयंपाक काय करायचा म्हणलं तर चॅट जीपीटी म्हणते तुला जे बरोबर वाटतं ते कर, मला असं वाटतं तू पोहे कर, उपमा कर, सोपं आहे, हा ना. रेसिपी मी तुला सांगते, हवं तर मी बनवून देईन, बरोबर. बनवायला येते का हो चॅट जीपीटी? कधीच नाही मित्रांनो. चॅट जीपीटी, मी खूप दुःखी आहे, मी काय करू, मी पुढे कसा निर्णय घेऊ, मी कसं आयुष्य जगू? चॅट जीपीटी काय म्हणते? तू धीर धर ग, मी आहे तुझ्यासोबत, तू पुढे जा, मी नेहमी तुला मदत करेन. तू आता शांत राहा, एक निवांत झोप घे आणि पुढे मी तुला सांगते उद्याचं रुटीन, हे म्हणते चॅट जीपीटी. आणि माणूस काय म्हणतो? अगं काय तुझं, मी पण जातोयस ना माझ्या गोष्टींमधून, मी पण करतोयस ना सफर, मी पण करतेयस ना सफर, तुझं काय नवीन आहे? पण या गोष्टींमधून तुम्हाला एक लक्षात येतं का मित्रांनो? चॅट जीपीटी तुम्हाला सांगतं धीर धर, पुढे जा, आणि माणूस काय सांगतो? तो त्याचे अनुभव सांगतो. आणि त्याच्या अनुभवातून आपल्याला एक लक्षात येतं की या जगात प्रत्येकाला दुःख आहे, प्रत्येकाचं दुःख प्रत्येकासाठी मोठं आहे. काहींना खाण्याच्या चॉईसेस आहेत तर हे नको ते नको, आणि काहींना खायलाही मिळत नाही हो, कसं जगतात ते? त्यांना आहे का चॅट जीपीटी, AI टूल्स आणि यूट्यूब? नाही ना. हा मुलगा रेड फ्लॅग आहे की ग्रीन फ्लॅग, कोणाला विचारतो आपण? चॅट जीपीटी. आणि चॅट जीपीटी एक बेसिक क्रायटेरिया सांगतो. अगदी कुठलंही रिलेशन असो, भाऊ बहीण असो, मित्रमैत्रीण असो, कपल असो, आईवडील असो, चॅट जीपीटीने सगळ्यांची जागा घेतली हो. मित्र म्हणतो, चॅट जीपीटी म्हणतो, मी तुझा मित्र आहे, भाऊ नाही आहे, मी तुला प्रोटेक्ट करीन. पण ॲक्च्युअल करू शकतो का? नाही ना. आणि मला वाटलं खरंच, गुगल माहिती देतो, यूट्यूब शिकवतं, चॅट जीपीटी समजवतं, पण आपल्यावर विश्वास कोण ठेवतं? आपली माणसं आणि आपलं चॅनल, आपली माणसं, आपला आवाज, याच माध्यमातून मी तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचते याचा मला खूप आनंद आहे मित्रांनो. आपण पडल्यावर उठवायला कोण येतं? चॅट जी

येत नाही मित्रांनो, त्यामुळे माणसं जपा. आपण स्वतःवर शंका घेत असताना तू करू शकतेस असं म्हणणारा आवाज आयुष्यात खूप महत्त्वाचा असतो. ते एखादं ॲप नसतं, ते एखादी वेबसाईट नसतं, तर तो एक माणूस असतो. आई, वडील, मित्रमैत्रीण, मार्गदर्शक, शिक्षक, इवन एखादा छोटासा मुलगा आपल्याला असा मोठा धडा देऊन जातो की ChatGPT नाही देत. किंवा आयुष्यात योग्य वेळी भेटलेली अशी व्यक्ती जिने आपल्या क्षमतेवर आपल्यापेक्षा जास्त विश्वास ठेवला. आणि आज गुरुपौर्णिमा, आणि मला वाटतं आपल्या पिढीने एक गोष्ट मान्य करायला हवी आता. बस आता ChatGPT, गुगल, AI टूल्स हे डिजिटल जनरेशन आहे, मान्य. पण आपलं उत्तर पटकन मिळतं ChatGPTने हेही मान्य आहे. बट जो सपोर्ट आपल्याला माणसांमुळे मिळतो, जे सामर्थ्य आपल्याला माणसांमुळे मिळतं, ते ChatGPTने नाही मिळणार मित्रांनो. म्हणून आजच गुगल आणि ChatGPT वापरायचं बंद करू नका, YouTube डिलीट करू नका, ChatGPT वापरणंही थांबवू नका. आज एकदा, फक्त एकदा त्या व्यक्तीला फोन करून पहा जिने तुमच्यावर विश्वास ठेवला. मी आहे, मी तुझ्यासोबत आहे, तू करू शकतेस, तो आवाज ओळखा आणि त्या व्यक्तीला एक कॉल करा. त्या प्रोफेसरला, त्या शिक्षकाला एक मेसेज करून पहा. आईवडिलांच्या शेजारी 2 मिनिटं बसा. मित्रमैत्रिणीला 1-4 मिनिट बोला. कदाचित आपल्या आयुष्यातला सर्वात मोठा सर्च रिझल्ट आधीपासूनच आपल्याजवळ होता आणि आपण तो ओळखला नाही, असू शकतं ना. फक्त आपण स्क्रीनकडे पाहण्यात इतके व्यस्त होतो की त्या चेहऱ्याकडे पाहायला वेळच मिळत नाही. चेहऱ्यावरील भावना समजतच नाहीत. का कळत नाही? माहिती नाही. आणि मी आहे सायली. आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने माझ्या आयुष्यात प्रकाश देणाऱ्या प्रत्येक गुरुला, प्रत्येक मित्राला, प्रत्येक मैत्रिणीला आणि माझ्या फॅमिली मेंबर्सला मनापासून प्रणाम करते. कारण माहिती आपल्याला हुशार बनवते, पण गुरु आपल्याला माणूस बनवतो, माणसात राहायला शिकवतं. आणि माणूस म्हणून आपलं व्यक्तिमत्व कसं असावं, कोणाला किती धीर द्यायचा, हे ChatGPT नाही सांगत मित्रांनो. पण गुरु आपल्याला माणूस बनवतो. पुन्हा भेटूया. तोपर्यंत एकदा करून पहा, डोळे मिटून आपल्या व्यक्तीला आठवून पहा, जवळच्या व्यक्तीला समजून घ्या, त्याच्यावर विश्वास ठेवा आणि एकदा गुरु बनून पहा. आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. धन्यवाद.

अंधाराच्या फलकावर प्रकाशाचा वेध घे, सामर्थ्याच्या शस्त्राला अस्मितेची धार दे, परंपरेच्या वेदनांना कंठामधून वाट दे आणि उद्याच्या भगिनींना स्वातंत्र्याची भेट दे. याच उदयनमुख विचारांचा वारसा चालवत सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी लेडीज क्लब धाराशिवचे अध्यक्षपद स्वीकारलं. लेडीज क्लब धाराशिवच्या अध्यक्षा म्हणून अर्चनाताईंनी महिलांना त्यांच्या पायावर उभा करणे, त्यांच्यात कला कामकाजांचे नवे अंग समजावून सांगत शिवण क्लास, विणकाम, हस्तकला, बचत गटाच्या माध्यमातून लहान सहान व्यवसाय शिकवण्याचं काम केलं. शिवाय संघटित महिलांना स्त्री भ्रूण हत्या, आरोग्यविषयक जागृती प्रदर्शने असे उपक्रम ताईंनी राबवले. सौअर्चनाताईंनी लेडीज क्लबच्या माध्यमातून जे जे नवं ते हवं असा ध्यास घेतला आणि अनेक नवनवीन संकल्पना राबवल्या. महिलांची दहीहंडी ही तर लेडीज क्लबची खासियत. महिला दिनानिमित्त किशोरी मेळा, उखाणे, मेहंदी गायन आणि वक्तृत्व कला याविषयी मार्गदर्शन करण्यात येतं. याच सोबत महिलांना त्यांच्या विविध व्यवसायाला चालना मिळण्यासाठी हिरकणी महोत्सव याचंही आयोजन ताईंनी केलं. तसेच मोफत प्रशिक्षण, वाचनालय आणि अनेक उपक्रमांमुळे अनेक महिलांच्या संसाराला चालना मिळाली. खरंच सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्यामुळेच धाराशिवच्या सांस्कृतिक विकास आणि महिला सक्षमीकरणाला चालना मिळते. ताई, आपणास रेडिओ तेरणा 90.4 FM कडून वाढदिवसाच्या गगनभर शुभेच्छा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
0: अंधाराच्या फलकावर प्रकाशाचा वेध घे, सामर्थ्याच्या शस्त्राला अस्मितेची धार दे, परंपरेच्या वेदनांना कंठामधून वाट दे आणि उद्याच्या भगिनींना स्वातंत्र्याची भेट दे. याच उदयनमुख विचारांचा वारसा चालवत सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी लेडीज क्लब धाराशिवचे अध्यक्षपद स्वीकारलं. लेडीज क्लब धाराशिवच्या अध्यक्षा म्हणून अर्चनाताईंनी महिलांना त्यांच्या पायावर उभा करणे, त्यांच्यात कला कामकाजांचे नवे अंग समजावून सांगत शिवण क्लास, विणकाम, हस्तकला, बचत गटाच्या माध्यमातून लहान सहान व्यवसाय शिकवण्याचं काम केलं. शिवाय संघटित महिलांना स्त्री भ्रूण हत्या, आरोग्यविषयक जागृती प्रदर्शने असे उपक्रम ताईंनी राबवले. सौरचना ताईंनी लेडीज क्लबच्या माध्यमातून जे जे नवं ते ते हवं असा ध्यास घेतला आणि अनेक नवनवीन संकल्पना राबवल्या. महिलांची दहीहंडी ही तर लेडीज क्लबची खासियत. महिला दिनानिमित्त किशोरी मेळा, उखाणे, मेहंदी गायन आणि वक्तृत्व कला याविषयी मार्गदर्शन करण्यात येतं. याच सोबत महिलांना त्यांच्या विविध व्यवसायाला चालना मिळण्यासाठी हिरकणी महोत्सव याचंही आयोजन ताईंनी केलं. तसेच मोफत प्रशिक्षण, वाचनालय आणि अनेक उपक्रमांमुळे अनेक महिलांच्या संसाराला चालना मिळाली. खरंच सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्यामुळेच धाराशिवच्या सांस्कृतिक विकास आणि महिला सक्षमीकरणाला चालना मिळते. ताई, आपणास रेडिओ तेरणा 90.4 FM कडून वाढदिवसाच्या गगनभर शुभेच्छा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

अंधाराच्या फलकावर प्रकाशाचा वेध घे, सामर्थ्याच्या शस्त्राला अस्मितेची धार दे, परंपरेच्या वेदनांना कंठामधून वाट दे आणि उद्याच्या भगिनींना स्वातंत्र्याची भेट दे. याच उदयनमुख विचारांचा वारसा चालवत सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी लेडीज क्लब धाराशिवचे अध्यक्षपद स्वीकारलं. लेडीज क्लब धाराशिवच्या अध्यक्षा म्हणून अर्चनाताईंनी महिलांना त्यांच्या पायावर उभा करणे, त्यांच्यात कला कामकाजांचे नवे अंग समजावून सांगत शिवण क्लास, विणकाम, हस्तकला, बचत गटाच्या माध्यमातून लहान सहान व्यवसाय शिकवण्याचं काम केलं. शिवाय संघटित महिलांना स्त्री भ्रूण हत्या, आरोग्यविषयक जागृती प्रदर्शने असे उपक्रम ताईंनी राबवले. सौअर्चनाताईंनी लेडीज क्लबच्या माध्यमातून जे जे नवं ते हवं असा ध्यास घेतला आणि अनेक नवनवीन संकल्पना राबवल्या. महिलांची दहीहंडी ही तर लेडीज क्लबची खासियत. महिला दिनानिमित्त किशोरी मेळा, उखाणे, मेहंदी गायन आणि वक्तृत्व कला याविषयी मार्गदर्शन करण्यात येतं. याच सोबत महिलांना त्यांच्या विविध व्यवसायाला चालना मिळण्यासाठी हिरकणी महोत्सव याचंही आयोजन ताईंनी केलं. तसेच मोफत प्रशिक्षण, वाचनालय आणि अनेक उपक्रमांमुळे अनेक महिलांच्या संसाराला चालना मिळाली. खरंच सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्यामुळेच धाराशिवच्या सांस्कृतिक विकास आणि महिला सक्षमीकरणाला चालना मिळते. ताई, आपणास रेडिओ तेरणा 90.4 FM कडून वाढदिवसाच्या गगनभर शुभेच्छा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

अंधाराच्या फलकावर प्रकाशाचा वेध घे, सामर्थ्याच्या शस्त्राला अस्मितेची धार दे, परंपरेच्या वेदनांना कंठामधून वाट दे आणि उद्याच्या भगिनींना स्वातंत्र्याची भेट दे. याच उदयनमुख विचारांचा वारसा चालवत सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी लेडीज क्लब धाराशिवचे अध्यक्षपद स्वीकारलं. लेडीज क्लब धाराशिवच्या अध्यक्षा म्हणून अर्चनाताईंनी महिलांना त्यांच्या पायावर उभा करणे, त्यांच्यात कला कामकाजांचे नवे अंग समजावून सांगत शिवण क्लास, विणकाम, हस्तकला, बचत गटाच्या माध्यमातून लहान सहान व्यवसाय शिकवण्याचं काम केलं. शिवाय संघटित महिलांना स्त्री भ्रूण हत्या, आरोग्यविषयक जागृती प्रदर्शने असे उपक्रम ताईंनी राबवले. सौअर्चनाताईंनी लेडीज क्लबच्या माध्यमातून जे जे नवं ते ते हवं असा ध्यास घेतला आणि अनेक नवनवीन संकल्पना राबवल्या. महिलांची दहीहंडी ही तर लेडीज क्लबची खासियत. महिला दिनानिमित्त किशोरी मेळा, उखाणे, मेहंदी गायन आणि वक्तृत्व कला याविषयी मार्गदर्शन करण्यात येतं. याच सोबत महिलांना त्यांच्या विविध व्यवसायाला चालना मिळण्यासाठी हिरकणी महोत्सव याचंही आयोजन ताईंनी केलं. तसेच मोफत प्रशिक्षण, वाचनालय आणि अनेक उपक्रमांमुळे अनेक महिलांच्या संसाराला चालना मिळाली. खरंच सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्यामुळेच धाराशिवच्या सांस्कृतिक विकास आणि महिला सक्षमीकरणाला चालना मिळते. ताई, आपणास रेडिओ तेरणा 90.4 FM कडून वाढदिवसाच्या गगनभर शुभेच्छा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. अंधाराच्या फलकावर प्रकाशाचा वेध घे, सामर्थ्याच्या शस्त्राला अस्मितेची धार दे, परंपरेच्या वेदनांना कंठामधून वाट दे आणि उद्याच्या भगिनींना स्वातंत्र्याची भेट दे. याच उदयनमुख विचारांचा वारसा चालवत सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी लेडीज क्लब धाराशिवचे अध्यक्षपद स्वीकारलं. लेडीज क्लब धाराशिवच्या अध्यक्षा म्हणून अर्चनाताईंनी महिलांना त्यांच्या पायावर उभा करणे, त्यांच्यात कला कामकाजांचे नवे अंग समजावून सांगत शिवण क्लास, विणकाम, हस्तकला, बचत गटाच्या माध्यमातून लहान सहान व्यवसाय शिकवण्याचं काम केलं. शिवाय संघटित महिलांना स्त्री भ्रूण हत्या, आरोग्यविषयक जागृती, प्रदर्शने असे उपक्रम ताईंनी राबवले. सौअर्चनाताईंनी लेडीज क्लबच्या माध्यमातून जे जे नवं ते हवं असा ध्यास घेतला आणि अनेक नवनवीन संकल्पना राबवल्या. महिलांची दहीहंडी ही तर लेडीज क्लबची खासियत. महिला दिनानिमित्त किशोरी मेळा, उखाणे, मेहंदी गायन आणि वक्तृत्व कला याविषयी मार्गदर्शन करण्यात येतं. याच सोबत महिलांना त्यांच्या विविध व्यवसायाला चालना मिळण्यासाठी हिरकणी महोत्सव याचंही आयोजन ताईंनी केलं. तसेच मोफत प्रशिक्षण, वाचनालय आणि अनेक उपक्रमांमुळे अनेक महिलांच्या संसाराला चालना मिळाली. खरंच सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्यामुळेच धाराशिवच्या सांस्कृतिक विकास आणि महिला सक्षमीकरणाला चालना मिळते. ताई, आपणास रेडिओ तेरणा 90.4 FM कडून वाढदिवसाच्या गगनभर शुभेच्छा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.
4: कह दूं तुम्हें
5: हाँ
4: या चुप रहूं
5: ना,
4: दिल में मेरे आज क्या है,
5: क्या है

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मना मनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.
4: ए आओ ना, दिल है बेकरार.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी, भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,